स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

राखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970644455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा परित्यक्ता बालमाता कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प महिलांसाठी निवास भोजन कायदेशीर सल्ला व समुपदेशन अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00 ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: कठीण. घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.
1: नमस्कार, मी आशा वाघमारे बोलत आहे. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, सकाळचे 7 वाजलेत रेडिओ नगरच्या घड्याळ्यात आणि मी आहे अर्जन तुमच्या सोबत। गुड मॉर्निंग अर्थात सुप्रभात। आणि 29 सप्टेंबर 2024 आजची तारीख आहे आणि अर्थात आज आहे वार मंगळवार। आपल्या दिवसाला प्रसन्न सुरुवात आपण करत आहोत संस्कृत सुविचारानं। मराठी गीतांचा तुम्ही आस्वाद घेताय आणि त्याचबरोबर गते शोको न कर्तव्य, गते शोको न कर्तव्य भविष्यं नैव चिंतयेत् वर्तमानेन कालेन वर्तयंती विचक्षणाः। जे गेलं आहे त्याबद्दल आपण बरंच जण शोक करत बसतो किंवा आपण सतत घोकत असतो की एखादी गोष्ट, एखादा प्रसंग, एखादी परिस्थिती आपल्या जर हातून निसटून गेली असेल तर आपण सतत घोकत बसतो किंवा घोकंपट्टी करत असतो, सतत त्याबद्दल शोक, खेद, दुःख व्यक्त करत असतो। पण जे गेलंय त्याबद्दल शोक करू नका, जे अजून झालेलं नाही आहे त्याबद्दल चिंताही करू नका। बघा किती सुंदर शब्दामध्ये हे सांगितलेलं आहे की जे आत्तापर्यंत गेलं आहे आपल्या हातातून, निसटून गेलेलं आहे, त्याचा खेद किंवा त्याचा शोक करण्यात काही अर्थ आहे का? नाही। पण उद्या काय होणार आहे या भविष्याची चिंता करणं सुद्धा तितकंच चुकीचं आहे, त्याबद्दलची चिंता करू नका। आणि इथे बुद्धिमान लोकांचं उदाहरण दिलंय। बुद्धिमान लोक सदैव वर्तमान काळामध्ये जातात। आज काय आहे, आत्ता या क्षणाला काय घडणार आहे किंवा आपल्याकडून काय होऊ शकतं याबद्दल बुद्धिमान लोक विचार करत असतात। हा श्लोक शोक, चिंता आणि वर्तमान काळाच्या महत्वावर भर देणार आहे। भूतकाळाबद्दल बरेच जण शोक व्यक्त करतात, येणाऱ्या भविष्याबद्दल चिंता सतत व्यक्त करत असतात आणि त्यामुळे मनुष्य वर्तमान काळामध्ये काय घडत आहे, आत्ता सध्या काय संधी आहेत, त्यासुद्धा या विचारांमध्ये निसटून आणि हरवून बसतात। शहाणे लोक भूतकाळाच्या पश्चातापातही अडकत नाही आणि भविष्याच्या चिंतेबाबत सुद्धा अडकत नाही। ते वर्तमान काळाचा योग्य सदुपयोग करत असतात आणि यशस्वी होतात। आणि म्हणूनच इथे म्हटलं आहे गते शोको न कर्तव्य। दिवसाला प्रसन्न सुरुवात करूयात या संस्कृत सुविचारानं। अनु आहे तुमच्या सोबत, गुड मॉर्निंग।
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 एफएम वर।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आरजन तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग. हा कार्यक्रम दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहे, आरजन तुमच्यासोबत आहे आणि सुंदर सुरुवात करूयात आपण एका छानशा सुविचारानं. आपल्या आजूबाजूचा भोवतालचा परिसर मित्रपरिवार आपल्या सगळ्यांना असतात, पण एखाद्या व्यक्तीचा मित्रपरिवार कसा आहे यावरून तिची ओळख ठरत असते. बघा, म्हणूनच भले मोठे जे काही थोर व्यक्ती आहेत, जे घरातले वडीलधारी मंडळी आहेत, ते नेहमी आपल्याला सांगत असतात की संगत चांगली ठेवा, कारण या संगतीमुळेच तुम्हाला ओळखलं जातं. किंवा तुम्ही त्या वाईट संगतीच्या व्यक्तीसोबत जर वावरत असाल तर तुम्हाला सुद्धा तशीच ओळख मिळते. त्यामुळे आपल्या भोवती सात्विक वृत्तींच्या व्यक्तींचा जर वावर असेल, विचार असेल, तर कटाक्षानं नक्कीच याबाबत दक्षता घेणं महत्वाचं आहे, काळजी घेणं महत्वाचं आहे. दिवसाला मस्तपैकी सुरुवात करत आहोत आपण थोड्याच वेळामध्ये आजच्या दिवसामधल्या म्हणजे 29 सप्टेंबरमधल्या दिनविशेषकडे आपण वळूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचालित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नमस्कार, गुड मॉर्निंग अर्थात सुप्रभात. आणि मी आहे आर्जन, तुमच्या सोबत तुम्ही ऐकताय नगरचयन तरंग हा कार्यक्रम. आणि दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहे. जे अनु आहे तुमच्या सोबत. 29 सप्टेंबर 2024 आजची तारीख आहे. आणि आजचा दिनविशेष याकडे वळूयात महत्वाच्या घटनांकडे. लंडनच्या मेट्रोपोलियन पोलिसांची 1829 स्थापना. जॉन डी रॉकफेलर हे पहिले अब्जाधीश 1916 ठरले. मुंबईमधल्या दादरमध्ये इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या पहिल्या शाळेला किंग जॉर्ज हायस्कूलला सुरुवात. दुसरं महायुद्ध 1941 झालं. बिर्ला तारांगण हे आशियामधलं पहिलं तारांगण कोलकात्यामध्ये सुरू. हैतीमध्ये 1991 लष्करी ठराव. लेहमन ब्रदर्स आणि वॉशिंग्टन म्युच्युअल या वित्तीय संस्थांच्या दिवाळखोरीमुळे न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजच्या निर्देशांकामध्ये एका दिवसात 778 कोसळला. 2012 अल्तमस कबीर भारताचे 39वे सरन्यायाधीश. भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं गर्भधारणेच्या 24व्या आठवड्यापर्यंत सर्व महिलांसाठी गर्भपात शस्त्रक्रिया कायदेशीर 2022 केली. वचठी प्रकरण भारत विशेष न्यायालयानं सगळ्या 269 आरोपी अधिकाऱ्यांना दलितांवरच्या अत्याचारासाठी आणि 17 वचठी प्रकरणामध्ये बलात्कारासाठी दोषी ठरलं. दुसरं महायुद्ध झालं होतं बाबी यार हत्याकांड. ही घटना पहिल्या महायुद्धात 1918 मित्र राष्ट्रांच्या हल्ल्यानं हिंडेनबर्ग लाईन तुटली. तर इलो इलो बंदर आणि फिलिपिन्स स्पॅनिश प्रशासनानं जागतिक व्यापारासाठी बंदर 1855 खुलं केलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी.
2: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी. स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालय लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आर्शन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झाली 29 सप्टेंबर 2026 आजची तारीख आणि आजच्या महत्वाच्या घटना. मेक्सिको देशाचे पहिले राष्ट्रपती व्हिक्टोरिया यांचा जन्मदिन. पंचांगकर्ते ल नो तथा नानाशास्त्री दाते यांचा जन्म. बॉल पॉइंट पेनचे संशोधक लज्जो बियो यांचा 1899 जन्म. समाजसेवक डॉक्टर शरदचंद्र गोखले यांचा 1925 जन्म. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार प्रजेश मिश्रा यांचे 1928 जन्म. विनोदी अभिनेते दिग्दर्शक निर्माते महमूद यांचा जन्मदिवस. मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे अर्द्व्यू हमीद दलवाई यांचा जन्मदिन. इटली देशाचे पंतप्रधान सिल्वियो बेर्लुस्कोनी यांचा आज जन्मदिवस. नोबेल पारितोषिक विजेते पोलंड देशाचे राष्ट्राध्यक्ष लेक वॉलेसा यांचा जन्मदिन. भारताचे 38वे सरन्यायाधीश एस एच कपाडिया यांचा जन्मदिन. चिली देशाच्या पहिल्या स्त्री राष्ट्राध्यक्ष मिशेल बाशिलेट यांचा जन्म. आणि भारतीय अभिनेत्री आणि निर्माता खुशबू सुंदर यांचा आज जन्मदिवस. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: स्नेहालय संचालित स्नेहधार प्रकल्प विधवा परितक्ता कुमारी माता कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास भोजन सुविधा कायदेशीर सल्ला समुपदेशन गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मी 30 या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचालित स्नेहधार प्रकल्प अहिल्यानगर संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचालित स्नेहधार प्रकल्प पुणे संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

आपण ऐकताय स्नेहल यायचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. 29 सप्टेंबर 2026 चा दिनविशेष याकडे वळूयात. स्वीडनचे राजा गुस्ताव यांचं 1560 निधन. डिझेल इंजिनचे संशोधक रुडॉल्फ डिझेल यांचं 1913 निधन. भारतीय अभिनेते पद्मश्री टॉम अल्टर 2017 निधन. भारतीय कवी आणि लेखक बालमनी अम्मा यांचं निधन. दक्षिण व्हिएतनाम देशाचे 5वे राष्ट्राध्यक्ष व्हिएतनामी जनरल आणि राजकारणी गुएन व्हॅन थ्यू यांचं 2001 निधन. डेन्मार्कचे राजकुमार प्रिन्स जॉर्ज वाल्डेमार यांचं 1986 निधन. महत्वाच्या दिनविशेष आणि काही घटना आपण जाणून घेतल्यात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: आपण ऐकत आहात नगरचा अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी आहे आर्शन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम। दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहेच आणि त्याचबरोबर पितृपक्षाला सुद्धा सुरुवात झाली आहे। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अगदी पुराण काळापासून पितृपक्ष, ज्याला पितृपंधरवडा असं म्हटलं जातं, याला अनादि काळापासून महत्त्व आहे। काही कारणास्तव पूर्ण श्राद्धविधी करणं शक्य न झाल्यावर आमान्य श्राद्ध करावं, म्हणजेच क्षमतेनुसार धान्य, तांदूळ, तीळ, तेल, तूप, गुळ, बटाटे, नारळ, विडा, दक्षिणा, शिदा साहित्य एखाद्या खरंतर पुरोहिताला द्यावं। पिंडदान करून श्राद्ध करणे, सगळ्या कुळातील सगळे पितर, अन्न आणि उदक यांच्या अपेक्षेनं आपल्या वंशजाजवळ येण्याचा काळ म्हणजे हा पितृपक्षाचा काळ आहे। पितृपक्षाच्या या काळामध्ये पितृलोक पृथ्वी लोकाच्या सगळ्यात जास्त जवळ येतात। पितरांना दिलेलं अन्न, उदक, पाणी, पिंडदान त्यांच्यापर्यंत लवकर पोहोचतं, त्यामुळे ते संतुष्ट होतात आणि कुटुंबियांना आशीर्वाद देतात। श्राद्धविधी केल्यानं पितृदोषामुळे साधनेत येणारे अडथळे दूर होऊन साधनेला सहाय्य होतं। सर्व पितृ तृप्त व्हावेत आणि साधनेसाठी त्यांचे आशीर्वाद मिळावेत यासाठी पितृपक्षामध्ये महालयश्राद्ध अवश्य करावं। पितृपक्षामध्ये दानधर्माचं महत्त्व अनन्य काळापासून आहे आणि याबद्दलही आपण बोलूयात एकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात। या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है, जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है। हे घोषवाक्य लिहिला है संगीता अकोलकर यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। पितृपक्षामध्ये पूर्वजांचा सन्मान केला जातो, पूर्वजांचा सन्मान पितृपक्षामध्ये दान करून करूयात। अहिल्यानगरच्या स्नेहालय या सामाजिक संस्थेमध्ये पितृपक्षाच्या या 15 दिवसाच्या पुण्यकाळामध्ये तुम्ही सुद्धा दान करू शकता। या पवित्र काळात पूर्वजांच्या प्रती आदर व्यक्त करा। 26 सप्टेंबरपासून ते 10 ऑक्टोबरपर्यंत असणारा हा पितृपक्षाचा काळ, स्वेच्छेनं तुम्ही स्नेहालय या सामाजिक संस्थेमध्ये 450 लाभार्थ्यांना, इथल्या मुलांना भोजन देऊ शकता। विविध प्रकारचं धान्य किंवा धान्य देण्यासाठी आर्थिक सहयोग देखील देऊ शकता। आपलं अमूल्य दान हीच पूर्वजांना श्रद्धांजली ठरेल। अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता संगीता सानप, 90110-01-78, भारत 90110-01-76 आणि ताज शेख 90110-88-28। सहयोग पाठवल्यावर त्याचा स्क्रीनशॉट किंवा आपला संपर्क क्रमांक पावतीसाठी आम्हाला आवर्जून पाठवावा ही विनंती। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुम

हातामध्ये धर सर सर झाडावर चढ आणि उतर मार कोलांटी उडी घे धाण्याची पुडी माझी काढशील फोडी तर मारी छडी माझा मावसा तुझी मावशी आले शेकटीला मला म्हातारा म्हाताऱ्याची बायको बसली

आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्चन तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय नगरसंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहेच आहे. सप्टेंबर महिना ऑलमोस्ट संपत आलाय आणि ऑक्टोबर महिन्याला सुरुवात होतीये. सप्टेंबरमध्येच राज्यामध्ये उकाडा प्रचंड वाढलाय. ऑक्टोबर हीटचा फटका महाराष्ट्राला सध्या बघायला मिळतोय. महाराष्ट्रभरामध्ये पावसानं दडी मारली, दुष्काळाची दाहकता वाढली आहे, तर सप्टेंबरमध्ये ऑक्टोबर हीटचा सध्या प्रत्यय येताना दिसतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये 35.8 डिग्री अंश सेल्सिअस 25 वर्षातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान सोलापूर आणि अमरावतीमध्ये 36 डिग्री अंश सेल्सिअस तर अकोल्यामध्ये 35.4 डिग्री अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. ऑक्टोबरच्या आठवड्यामध्ये तर कमाल आणि किमान तापमानामध्ये आणखी वाढ होण्याचे संकेत बघायला मिळतात. नागरिक सध्या महाराष्ट्रातील उकाड्यानं हैराण झालेले आहेत. राज्यभरामध्ये दुष्काळाचं सावट सध्या आहे. दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. यंदा मान्सूननं मात्र पाठ फिरवल्याचं राज्यामध्ये दिसतंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, मी लेखक दिग्दर्शक महेंद्र पेटकर तुमच्या आनंदात समाजातील उपेक्षित मुला मुलींनाही सहभागी करा. प्रत्येक सण आणि उत्सव प्रसंगी त्यांची ही आठवण ठेवा. ऐकत रहा नेहालयाचा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहा लयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, मी आहे अर्चन तुमच्या सोबत, आणि तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झाली, अर्चन तुमच्या सोबत आहे. आणि आता CJPला खूप मोठा झटका बघायला मिळतोय. शिवाजी पार्कवरच्या 2 ऑक्टोबरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. अभिजित दिपके यांच्या कॉक्रोच जनता पार्टीला 2 ऑक्टोबर रोजी मुंबईमधल्या शिवाजी पार्क मैदानामध्ये निवडणूक आयोगाविरोधात पुकारलेल्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्बंधानुसार शिवाजी पार्कचा वापर क्रीडा अतिरिक्त इतर कारणांसाठी करण्यास मनाई असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. सुरक्षेचं आणि वाहतूक कोंडीचं कारण सुद्धा यावेळी दिलंय. शिवाजी पार्क ऐवजी तुम्ही दुसऱ्या मैदानावर अर्ज करण्याची सूचना इथल्या पोलीस प्रशासनानं केली. त्यामुळे CJPला जे 2 ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्क मैदानामध्ये आंदोलन करायचं होतं, त्या आंदोलनासाठी आता परवानगी नाकारली आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र. शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. दिवसाला प्रसन्न सुरुवात झालेली आहे. मी आहे अर्जुन तुमच्या सोबत आणि 3 दिवसाचा जो बँकेचा संप होता तो ऐनवेळी पुढे ढकलण्यात आलाय. IBA आणि UFBU यांच्यामध्ये झालेल्या बैठकीनंतर 3 दिवसांचा हा बँक संप पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 5 दिवसांच्या कामाचा आठवड्याचा दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचं आश्वासन युनियन्सला मिळालं आहे आणि त्यानंतर हा एक महत्वाचा निर्णय घेतला. 6 महिन्याच्या समाप्ती कालावधीमुळे IBA युनियन्सना आश्वासन देण्याचाही निर्णय घेण्यात आला. PLI योजनेतील बदलांवर चर्चा करण्यासाठी IBAची सहमती आणि इतर उर्वरित मुद्द्यांवर सुद्धा चर्चा करण्यासाठी IBAनं मान्यता दिली आहे. त्यामुळे 3 दिवसांचा हा संप जो आहे तो मागे ढकलण्यात आलाय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: धगदित धगदित धगदित धगिना तिन धगिना तिन धगदित
1: बाई बाई बाई

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: आपण ऐकत आहात नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आरजे अनुसोबत
2: तर आपण ऐकताय स्नेहालय सुलूक माध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मी आहे आरजे अनु तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम. विराट कोहली भारतीय फलंदाज आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि अनेक जण त्याचे चाहते आहेत, फॅन्स आहेत. 86 आंतरराष्ट्रीय शतक त्यांनी मोडले आणि अनेक रेकॉर्ड ब्रेक त्यांनी केले. विराट कोहलीनं वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यामध्ये 86 आंतरराष्ट्रीय शतक झळकावले. यासह दोन वेगवेगळ्या संघांविरुद्ध प्रत्येकी 10-10 वन डे शतक करणारा पहिला बॉलर तो ठरलाय. यापूर्वी त्यानं श्रीलंकेविरुद्ध सुद्धा 10 वन डे शतकं केली होती आणि कोहलीनं सचिन तेंडुलकर यांच्या 60 लिस्ट शतकांच्या विक्रमाची सुद्धा बरोबरी केली आहे. त्यामुळे विराट कोहलीनं एक खूप मोठा रेकॉर्ड जो आहे तो ब्रेक केला आहे असं म्हणायला हरकत नाही. 15,000 जलद धावा करणारा सुद्धा बॉलर तो ठरला आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्ही.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता. वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: एक तास निघालाच लोकमध्य रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे अर्चना तुमच्यासोबत आणि तुम्ही ऐकताय नगरचे अंतरंग. हा कार्यक्रम पुन्हा एकदा विराट कोहलीबद्दल आपण बोलतो आहोत कारण त्यानं जो रेकॉर्ड ब्रेक केला आहे त्यामुळे त्याचे अनेक चाहते फॅन्स खूप आनंदामध्ये आहेत. बॉलर विराट यानं सचिन तेंडुलकर यांचा रेकॉर्ड मोडला. वन डेमध्ये सगळ्यात जास्त 15,000 रन्स त्यानं केल्या आणि सगळ्यात जास्त म्हणजे 15,000 रन्स करणारा बॉलर तो ठरला. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली वन डे क्रिकेटमध्ये सगळ्यात जास्त धावा करणारा बॉलर ठरलाय. वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या वन डे मॅचमध्ये त्यानं ही कामगिरी केली आहे. कोहलीनं 393 डावामध्ये सुद्धा 15,000 धावा केल्या होत्या आणि सचिन तेंडुलकर यांचा रेकॉर्ड मोडला होता. पण आता वन डे क्रिकेटमध्ये 15,000 धावांचा टप्पा गाठणारे कोहली आणि सचिन हे एकमेव बॉलर आहेत असं म्हणायला हरकत नाही. सो नक्कीच अनेक चाहते जे आहेत ते खूप आनंदात आहेत. सोशल मीडियावर सध्या याची चर्चा बघायला मिळते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.
1: इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: ये जो चिलमन

0: वेलकम बॅक पुन्हा एकदा. तुम्ही एकताय नगरचे अंतरंग हा कार्यक्रम आणि मी आहे आरजे अनु तुमच्यासोबत. यंदा मान्सूननं चांगली सपाट फिरवली, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर राज्यामधल्या 358 पैकी 265 तालुक्यांच्या पंचनाम्यानंतर राज्य सरकारनं हा दुष्काळ जाहीर केला. पण दरम्यान या दुष्काळाच्या काळामध्ये जे काही फेस्टिवल्स आहेत किंवा जे काही सण समारंभ, लग्न समारंभ किंवा इतर कार्यक्रमांवरच्या अनावश्यक खर्च कमी करण्याचं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. टाळता येणाऱ्या खर्चातून बचत करा आणि ती दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी वापरा असं सांगण्यात आलंय. आर्थिक मदतीसोबतच नागरिकांनी पाण्याचा सुद्धा जपून वापर करायला हवा आणि इतर स्वरूपाचीही बचत करावी असं आवाहन करण्यात आलंय. भविष्यामध्ये पाणी टंचाईला सामोरं जाण्यासाठी आतापासूनच तयारी करणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700725505 किंवा 90110064695 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय नगरसंत्रंग हा कार्यक्रम आणि मी आहे अर्चन तुमच्या सोबत। श्रोते हो, यंदा खरंच अल निनोच्या या निर्माण झालेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीमध्ये संपूर्ण राज्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे आणि आता दुष्काळग्रस्तांसाठी शेगाव संस्थानानं एक मदतीचा हात पुढे केला आहे। 1,11,00,000 मुख्यमंत्री यांच्याकडे सुपूर्द केलेले आहेत। शेतकऱ्यांच्या मदतीसाठी श्री गजानन महाराज संस्थान पुढे आलंय। संस्थानतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1,11,00,000 धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलाय। सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय, पिकांचं मोठं नुकसान झालंय, परिणामी शेतकऱ्यांचंही नुकसान होत आहे। हवालदिल अशा बळीराजाला सावरण्यासाठी संस्थानं हे सामाजिक कर्तव्य बजावलंय। अनेक संस्थांच्या या महत्वपूर्ण पावलांचं संपूर्ण राज्यभरामध्ये सुद्धा कौतुक होत आहे। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो, पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत। देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे। जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे।
2: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00।

नमस्कार नगरकर, मी महेश लेले आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक पुन्हा एकदा. तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर गोठपुरांक 4 FM. आवाज तुमचा आरजे आणि तुमच्या सोबत आहे गुड मॉर्निंग. आणि आपण सगळेजण स्मार्टफोन अर्थात मोबाईलचे युजर करते आहोतच. सध्याच्या काळामध्ये मोबाईल वापरतोच आपण सगळेजण. अगदी प्रत्येकजण अँड्रॉइड मोबाईल वापरतायत. पण आता मोबाईल युजरसाठी एक महत्वाची गोष्ट आहे, 30 दिवसांचा रिचार्ज प्लॅन आता मिळणार आहे. बऱ्याच वेळा बघा, आपण ना रिचार्ज करताना आपल्याला 28 दिवसाचा प्लॅन मिळतो किंवा त्याचबरोबर 27-25 दिवसाचा प्लॅन मिळतो. पण आता प्रिपेड मोबाईल युजर्स करते जे आहे त्यांना प्रिपेड रिचार्ज केल्यानंतर संपूर्ण 30 दिवसांचा रिचार्ज मिळणार आहे. रेग्युलेशन्स 2026 टेलिकॉम कन्झ्युमर प्रोटेक्शन 13वी सुधारणा ऍक्ट अंतर्गत हा एक महत्वाचा निर्णय कंपन्यांनी, मोबाईल कंपन्यांनी घेतला आहे. 30 दिवसांची व्हॅलिडिटी असलेले प्लॅन्स आता मोबाईल कंपन्यांना द्यावे लागणार आहेत. म्हणजे 28 दिवसांच्या प्लॅनमुळे वर्षातून 13 वेळा आपल्याला रिचार्ज करण्याची गरज नाहीये. ज्यांना इंटरनेटची गरज नाहीये, ज्यांच्यासाठी फक्त व्हॉइस SMS असलेले प्लॅन्स आहेत ते उपलब्ध आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा 30 दिवसांचं रिचार्ज प्लॅन आता सक्तीचं करण्यात आलंय. खासदार राघव चड्डा यांनी हा संसदेमध्ये मांडलेला मुद्दा होता आणि ज्याला खरं तर खऱ्या अर्थानं यश मिळाले असं म्हणायला हरकत नाही. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुम्हाला.

0: FM रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा. सप्टेंबर महिना ऑलमोस्ट संपत आलाय आणि येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यामध्ये 1 ऑक्टोबर पासून काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आता महाग होऊ शकतात. जवळपास 8% त्या महाग होऊ शकतात. पीटीआयनं दिलेल्या रिपोर्टनुसार ऑक्टोबरपासून AC, LED TV, फ्रीज, वॉशिंग मशीन यांसारखे कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स 8% महाग होऊ शकतात. उत्पादकांनी या मागं मध्यपूर्वेमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे तांब अॅल्युमिनियम स्टीलच्या वाढत्या किमती आणि माल वाहतुकीचा वाढता खर्च कारणीभूत असल्याचं सांगितलंय. या वर्षामध्ये 2026 ही तिसरी वेळ आहे की ज्या वेळामध्ये इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि काही वस्तू महाग होत आहेत. ही तिसरी वेळ आहे जेव्हा कंपन्या किमती वाढवत आहेत. हायर 5% AC महाग करणार आहे हायर कंपनी आणि डिसेंबर जानेवारीमध्ये सुद्धा याचे दर वाढू शकतात असं सांगण्यात आलंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्ही ऐकताय नगरसंतरंग हा कार्यक्रम आणि मी आर्षण तुमच्या सोबत आहे. तुम्ही ऐकताय नगरसंतरंग हा कार्यक्रम. एसटी महामंडळ अर्थात आपल्या सगळ्यांची लालपरी. एसटीच्या ताफ्यामध्ये काळानुरूप बरेच बदल होत गेले, नाही का? म्हणजे लाकडी बसपासून ते इलेक्ट्रॉनिक ई शिवाई बसपर्यंत असेल, त्याचबरोबर वोल्वो बसचा सुद्धा आता एसटी महामंडळामध्ये एसटीच्या ताफ्यामध्ये प्रवेश होतोय, आणि त्याचबरोबर मिडी बसेस सुद्धा येत आहेत. दुर्गम भागामध्ये असे अनेक प्रवासी आहेत की ज्यांना या मिडी बसेसची गरज आहे. राज्यामध्ये दुर्गम भाग, डोंगराळ भाग, अरुंद रस्त्यांवर प्रवाशांसह विद्यार्थ्यांचा प्रवास सुलभ होण्यासाठी आता एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये 100 पुण्यश्लोक अहिल्यादेवी मिडी बसेस येत आहेत. ही माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. मोठ्या बसेस या अरुंद भागामध्ये जाऊ शकत नाही आणि यासाठी नागमोडी आणि तीव्र चढाच्या मार्गावर या छोट्या 28 आसनी बसेस ज्या मिडी बसेस धावणार आहेत. नफा तोट्यापेक्षा सामाजिक बांधिलकी अत्यंत महत्वाची आहे आणि अगदी सगळ्यांच्या सेवेसाठी कितीही अडचणी आल्या, कितीही कुठले काळ आले तरी सुद्धा ती मागे हटलेली नाहीये. सगळ्यांच्या प्रवाशांना तिला असणारी ही लाल परी आता वेगवेगळी रूपं घेती असं म्हणायला हरकत नाही. ऐकत रहा रेडिओ निघा 90.4 FM, आवाज तुम.
1: हॅलो, आय एम इशिता बोरा अँड यू आर लिस्निंग टू रेडिओ नगर 90.4 FM, युअर व्हॉइस.

0: नमस्कार, वेलकम बॅक. तुम्ही ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, आरजे अनु तुमच्या सोबत आहे. आणि आता NCMC कार्ड बद्दल आपण बोलूयात. गेल्या अनेक महिन्यांपासून NCMC कार्ड सक्तीचं केलंय, पण आता 1 ऑक्टोबर पासून ST प्रवाशामध्ये सवलतीसाठी स्मार्ट कार्ड अनिवार्य असल्याचं सांगितलं आहे. जर तुमच्याकडे NCMC स्मार्ट कार्ड नसेल तर तुम्हाला पूर्ण तिकिटाचे पैसे देऊन प्रवास करावा लागेल. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसह विविध प्रवर्गातील प्रवाशांना ST महामंडळाच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी 1 ऑक्टोबर पासून स्मार्ट कार्ड सक्तीचं करण्यात आलंय. तांत्रिक अडचणींमुळे वारंवार दिलेल्या मुदतवाढीनंतरही अंतिम मुदत आता निश्चित करण्यात आली. सवलतीचा लाभ सुरू ठेवण्यासाठी पात्र प्रवाशांनी तात्काळ स्मार्ट कार्ड काढून घेणं गरजेचं आहे, असं आवाहन करण्यात आलेलं आहे. ST महामंडळाच्या वतीनं हे आवाहन करण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला कुठेही प्रवास करायचा असेल तर आता महिलांसाठी आणि त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक प्रवाशांसाठी NCMC कार्ड सक्तीचं करण्यात आलंय. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77700-27505 किंवा 90-11-02-64-95 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: तुम्ही ऐकताय नगर संतरंग हा कार्यक्रम आणि मी आहे अर्जुन तुमच्या सोबत. श्रोते हो, महत्वाच्या काही घडामोडींकडे आपण वळूयात. महाराष्ट्रामध्ये SIR मोहिमेबाबत आता मोठा निर्णय घेण्यात आलाय. आता BLO थेट मतदारांच्या घरी धडकणार असल्याचं सांगण्यात आलंय. निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेमध्ये काही बदल केलाय. त्यानुसार आता नोटीस मिळालेल्या मतदारांच्या घरी BLO स्वतः भेट देणार आहे, सगळी कागदपत्र जमा करून घेणार आहेत आणि ECINET प्रणालीवरती अपलोड करणार आहे. त्यामुळे काही मतदारांना आता कार्यालयात जाण्याची गरज नाहीये. गरज असल्यास ऑनलाईन सुनावणी होईल आणि त्यानंतरच ते जाऊ शकतात. बेघर आणि मजुरांसाठी एक विशेष हेल्प डेस्क आणि शिबिर आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे नक्कीच SIR प्रक्रियेच्या या मुदतवाढीला आणि या संपूर्ण प्रक्रियेला चांगलाच वेग मिळू शकतो. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, व्होकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
2: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, F ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

तुम्ही ऐकताय नगरसंतरंगा हा कार्यक्रम आणि मी आहे आर जे अनु तुमच्या सोबत. गुड मॉर्निंग. आणि ऑलमोस्ट 11 वाजत आले रेडिओ नगरच्या क्लॉक मध्ये. आपण विराट कोहली बद्दल जाणून घेतलंच की त्यानं ज्या 15,000 रन्स केल्यात आणि रेकॉर्ड ब्रेक सचिनजी तेंडुलकर यांचा केलेला आहे, पण त्याचबरोबर त्यानं आता शेवटच्या वर्ल्ड कपची घोषणा सुद्धा केली आहे. त्याच्या सगळ्या कारकिर्दीमध्ये 2027 वन डे वर्ल्ड कप हा शेवटचा असेल. विराट कोहलीनं याबाबत स्पष्ट केलंय की 2027 वन डे वर्ल्ड कप हा भारतासाठी त्याचा शेवटचा वर्ल्ड कप असणार आहे आणि हेच त्याचं मोटिवेशन असल्याचं सुद्धा त्यांनी सोशल मीडियावर सांगितलंय. मैदानावर त्यानं त्याचं सर्वस्वपणाला लावणं आणि एक ध्येय टार्गेट वर्ल्ड कप जिंकणं हेच आहे आणि त्यासाठी जे काही करावं लागेल त्यासाठी तो पूर्ण प्रिपेअर आहे, तयार असल्याचं सांगितलंय. जिओ स्टार सोबत संवाद साधताना त्यानं या गोष्टीची जाहीर जी काही मागणी आहे ती सांगितलेली आहे. 2027 वन डे वर्ल्ड कप भारतासाठी त्याचा शेवटचा वर्ल्ड कप असेल असं सांगण्यात आलंय. चला आज आपण बऱ्याच गोष्टींवर चर्चा केलेली आहेच आणि आता ऑलमोस्ट 11 वाजत आले त्यामुळे माझा आता इथून निरोप घेण्याची वेळ आलेली आहे. उद्या मी भेटायला येणार आहे तुम्हाला याच वेळी याच ठिकाणी. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM आवाज.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत.
2: हाय हॅलो नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी मस्तपैकी सकाळ आहे. कालच पाऊस पडून गेलेला आहे आणि कुठेतरी जे दुष्काळ

असं म्हणतात ना, उजेड शोधण्यासाठी दिव्याची गरज नसते, फक्त मनाची खिडकी उघडी ठेवावी लागते. प्रत्येक नवीन दिवस आपल्या आयुष्यामध्ये एक कोरी वही घेऊन येतो. काल काय घडलं, काय चुकलं, काय राहून गेलं, हे सगळं कालच्या पानावरच सोडून द्या. आजच्या पानावरती काय लिहायचंय, ही संपूर्ण ताकद आणि कलम हे तुमच्याच हातात आहे. जरी आजचा प्रवास थोडा कठीण वाटत असला, तरी सुद्धा स्वतःवरचा विश्वास जो आहे तो अजिबात ढळू देऊ नका. कारण मंडळी, अंधार कितीही मोठा असला, कितीही गडद असला, तरी पहाटेचा एक छोटासा किरण त्याला हरवण्यासाठी अगदी पुरेसा असतो. मंडळी, याच सुंदर आणि पॉझिटिव्ह विचारासह आपण आपल्या शोची सुरुवात करत आहोत. पण मंडळी, या शोची आपली सुरुवात करण्याआधी ऐकूयात हे सुंदर असं गाणं. आणि मंडळी, एका म्युझिकल ब्रेक नंतर भेटूयात आपल्या या शो मध्ये. तोपर्यंत मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आहे सर्वांचं स्वागतच. आणि मंडळी घरामध्ये नवीन गॅस सिलेंडर आला की आपण काय करतो तर तो पटकन जोडायला जातो. पण जरा थांबा बरं का, काही लहान सहान गोष्टींची जर आपण काळजी घेतली तर आपलं घर आणि कुटुंब नेहमी सुरक्षित राहील. सर्वात आधी जेव्हा डिलिव्हरी बॉय नवीन सिलेंडर आणेल तेव्हा त्यावरची सेफ्टी सील व्यवस्थित पॅक आहे की नाही हे नक्की तपासा. सिलेंडर जोडण्याआधी जुन्या सिलेंडरचा रेग्युलेटर पूर्ण बंद करूनच मगच तो बाहेर काढा. नवीन सिलेंडरची प्लास्टिक सील काढल्यानंतर त्याच्या व्हॉल्व्हच्या आत असणारी काळी रबराची वॉशर योग्य ठिकाणी आहे की नाही हे सुद्धा एकदा नीट बघून घ्या. जर ती खराब असेल किंवा नसेल तर गॅस लीक होऊ शकतो. त्याचसोबत मंडळी रेग्युलेटर बसवताना तो व्यवस्थित क्लिक असा आवाज येऊन लॉक झाला पाहिजे. जोडणी झाल्यानंतर जर गॅसचा वास येत असेल तर लगेचच रेग्युलेटर बंद करा. आणि अशा वेळी आग पेटी असेल, आपली माचिस असेल, विजेचे स्विच असतील आणि त्यासोबत जे घरात लाइटर वगैरे असेल तर ते अजिबात सुरू करू नका. आणि घराच्या खिडक्या दारं लगेच उघडी ठेवा. आणि मंडळी ही छोटीशी सतर्कता तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेची मोठी गुरु केली आहे. त्यामुळे अशाच गोष्टींची काळजी घ्या, सुरक्षित राहा. कारण या जीवनाला घातक गोष्टी आहेत, त्यामुळे आपण जेवढी सतर्कता बाळगू तेवढं आपण आपलं पण आणि आपल्या दुसऱ्यांचं सुद्धा आपण रक्षण करू शकतो. मंडळी अशाच थॉटसह भेटूया थोड्याच वेळात. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, मी नाना मोरे, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगरमधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशनसाठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुपसाठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी कालच मस्तपैकी आपल्या नगरमध्ये पाऊस पडलेला आहे. परवा सुद्धा पाऊस होता पण तो एवढा जास्त नव्हता. तो एक नॉर्मली संध्याकाळच्या वेळेस तो केडगाव वगैरे या भागामध्ये पडला होता. आता तुमच्या एरियामध्ये पडला होता की नाही एवढं शाश्वती नाही देता येणार, पण एक नगर केडगाव असेल किंवा आपला निप्ती नाका असेल, आपले जे शहरातली जी मेन मेन ठिकाणं आहे तर तिथे परवाही पाऊस झाला होता आणि कालही पाऊस झाला आहे. आणि मंडळी त्यामुळेच मला आपल्या नगरकरांना नागरिकांना मला आवाहन हेच करायचं आहे की मंडळी आता पाऊस वगैरे पडतोच आहे. त्यामुळं अनेक वेळा मी पाहिलं, कालसुद्धा मी जेव्हा आपल्या ऑफिसला येत होते आणि घरीसुद्धा जात होते तेव्हाही मी बघितलं की गाड्या स्लीप होत आहेत, कुठेतरी चिखल साचलेला आहे. आणि आपलं कसं मोपेड गाड्या ज्या असतात ना, तर त्यांचं जे टायर असतं ते कुठेतरी बारीक असतं, स्टफ एवढे क्लिअर नसतात. त्यामुळं या गाड्यात तुम्ही मंडळी सावकाश चालवा. त्याचसोबत आपल्या बाईक रायडर्स जी मुलं आहेत, तरुण मंडळी आहेत, त्यांना सुद्धा निवेदन आहे की बाबा तुम्ही सुद्धा अगदी जोमात जोशात गाडी चालवू नका. कुठेतरी सेफ्टी स्वतःची ठेवणं हे गरजेचं आहे, स्वतःची सुद्धा आणि दुसऱ्यांची सुद्धा. कारण अनेक जण म्हणतील की अरे यार मी तर हेल्मेट घालतो किंवा मी तर हेल्मेट घालते, पण मंडळी तुम्ही जरी हेल्मेट घातले तरी सुद्धा समोरून येणाऱ्या व्यक्तीला सुद्धा तुमच्याकडून धोका नकोय. त्यामुळं हे जे थोडेसे पाऊस वगैरे ते येऊ राहिले आता, तर त्याचं तुम्ही जरासं भान ठेवा आणि कुठेतरी गाड्या सावकाश चालवा. कुठेतरी तुम्ही घाई करू नका, कारण अति घाई संकटात नाही आपण म्हणतच असतो. त्यामुळं मंडळी स्वतःची काळजी घ्या, आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. कारण मंडळी तुम्हाला जर काही झालं तर कुटुंबाला कायम प्रॉब्लेम्सना फेस करावं लागणार आहे, त्यांना हे सहन होण्यासारखं नाही आहे. त्यामुळं स्वतःची काळजी म्हणजेच कुटुंबाची काळजी घेणं आहे. तर मंडळी अशाच गोष्टी आपण येतच आहोत भेटायला तुम्हाला, आणखी नवनवीन गप्पा मारायला, गोष्टींवरती चर्चा करायला. तोपर्यंत मंडळी सुरक्षित रहा, सतर्क रहा आणि अशाच गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो, पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
2: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

हाय हॅलो नमस्कार श्रोते हो, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सखींनो. घरातलं काम असो, किचन मधली आवरावर असो किंवा ऑफिसचं काम असो, काही वेळानं तोचपणा जाणू लागतो की नाही. पण यावरती एक मस्त आणि सुपर फास्ट उपाय म्हणजे आपलं आवडतं गाणं लावणं. तुम्ही कधी लक्ष दिलंय का हो, हातामध्ये झाडू किंवा भांडी असोत आणि बॅकग्राऊंडला आपलं आवडतं बीट असणारं गाणं वाजत असो तर हातांची स्पीड आपोआप दुप्पट होते. गाण्याच्या तालावरती पाय सुद्धा थिरकतात आणि 10 मिनिटांचं काम कधी संपतं हे कळत सुद्धा नाही. मंडळी, सायन्स सुद्धा सांगतं की संगीतामुळं आपल्या मेंदूमध्ये डोपामाइन नावाचा हॅपी हार्मोन रिलीज होतो. यामुळे थकवा पळून जातो, मूड एकदम फ्रेश होतो आणि कामंही पटापट उरकतात. बोरिंग काम सुद्धा एका मस्त म्युझिक ट्रॅकमुळे एन्जॉयमेंट बनून जातं. त्यामुळे मंडळी, आज आवरावर करताना तुमची फेवरेट लिस्ट लावा. आणि मंडळी, तुम्हाला सुद्धा माझ्यासारखीच अशी सवय का? कारण माझी तर फार सवय बाबा की मला जर कामाचा कंटाळा आलेला असेल ना किंवा यार आता हे कधी करू अशी गोष्ट झाली असेल ना, विशेषतः मंडळी गहू असेल, तांदूळ असेल, धान्य निवडताना असेल, भांडी घासताना असेल, मी लिटरली सांगते, मी कधी कधी एखादी सिरियल लावून बसते पण किंवा सिरियलपेक्षाही बेस्ट मी माझं आवडतं गाणं लावून मी मस्तपैकी काम कधी सुरू होतं आणि कधी संपतं खरंच मला कळत नाही. तर माझ्यासारखी जर तुम्हालाही सवय असेल तर मंडळी तुम्ही कोणतं गाणं ऐकता आणि तुम्ही किती वर्षापासून ही सवय तुम्ही अप्लाय केली ना हे मला नक्की सांगा. 90111 23 90 या आपल्या संपर्क क्रमांकावरती ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. शायरीची जादू, फॅशनचे ताजे ट्रेंड, सोशल मीडिया हॉट अपडेट, धमाकेदार बॉलिवूड अपडेट, स्पोर्ट अपडेट, समाजातील महत्वपूर्ण घडामोडी आणि बरंच काही. वेगवेगळ्या गाण्यांचे रंग आणि माहितीचा खूप सारा खजिना घेऊन येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांज रंग या शो मध्ये. सोमवार ते शनिवार सायंकाळी 4 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुनः प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर। वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या शो मध्ये मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी कधी अनुभवलाय का हा प्रसंग, आई फक्त 2 दिवसांसाठी बाहेरगावी जाते आणि अचानक तेच भरलेलं घर, सुंदर घर एकदम रिकाम आणि शांत शांत वाटायला लागतं। भिंती तर तशाच असतात, वस्तूसुद्धा तिथेच असतात, पण तरीसुद्धा घर खायला उठलंय असं वाटत नाही का? का असं होतं माहिती का मंडळी तुम्हाला? कारण घर हे फक्त विटा आणि सिमेंटनं बनत नाही, तर ते आईच्या वावरण्यानं सजीव असतं। सकाळी तिच्या बांगड्यांचा खणखणाट, किचनमधून येणारा तो ओळखीचा आवाज, कपड्यांची आवराआवर आणि हे कुठे ठेवलंय, हे असंच ठेवतात का, तसंच ठेवतात का, असं सगळे तिचे उपदेश। आणि आपणसुद्धा अरे यार मला हे सापडत नाही आहे असं विचारल्यावरती लगेच ती वस्तू ती आपल्या हातात आणून देणं, या सगळ्या सवयींनी घर जिवंत होत असतं। आई घरात नसली की घरातली प्रत्येक वस्तू आपल्याला विचारते की आता माझं काय, टीव्हीचा आवाज मोठा केला तरी तो शांतता घालवू शकत नाही। कारण मंडळी घर सावरणारी, प्रत्येकाची काळजी वाहणारी आणि घराला घरपण देणारी ती एकच व्यक्ती असते। त्यामुळं आई घरी असली की घर हसतं आणि खेळतं आणि ती नसली की तेच घर खायला उठतं। आजच तुमच्या आईला सुद्धा एक घट्ट मिठी मारा आणि सांगा की तू आहेस म्हणूनच हे घर घर आहे। आणि मंडळी तुम्हाला सुद्धा असा अनुभव येतो का किंवा इतर वेगळ्या कोणत्या फिलिंग्स येत आहेत का या बाबतीतल्या, तर तुम्ही मला शेअर करू शकता आपल्या रेडिओ नगरच्या 90.11.23.90 या आपल्या संपर्क क्रमांकावरती। अशाच गोष्टींसह भेटूया थोड्याच वेळात, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत। श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि गोष्टी तुमच्या आमच्या हा आपला शो सुरू आहे। मंडळी, नुकतंच आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन झाले आणि याचबाबत रेडिओ नगरचे पुण्यातील आरजे संजय हे आपल्याशी संवाद साधतायत।
2: गणपती बाप्पाचं विसर्जन आणि आपण, नुकतंच गणपती बाप्पाचं विसर्जन झालं। मित्रांनो, गणपती बाप्पा येणार ही जेव्हा चाहूल लागलेली असते ना, त्यावेळेला कधी येणार याचं मायनस काउंटिंग आपल्या मनामध्ये चालू असतं, नाही का? मनामध्ये आशा असते। त्यानंतर 10 दिवस गणपती

0: ताशे, ते पारंपरिक वाद्य आणि त्यावर थिरकणारी तरुणाई, आपण वर्षानुवर्ष हे दृश्य बघत आलेलो आहोत. मिरवणूक संपेपर्यंत प्रत्येकाच्या अंगात एक वेगळी शक्ती संचारलेली असते असं म्हणायला हरकत नाही. आणि अखेर वेळ येते ती विसर्जनाची. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, हा एकच जयघोष सर्वत्र असतो. घाटावरती बाप्पाची विसर्जनापूर्वीची आरती होते. तोपर्यंत सर्वांचेच चेहरे आनंदी असतात. पण जेव्हा मूर्ती पाण्यामध्ये खोलवर जाऊ लागते ना, तेव्हा प्रत्येकाचं लक्ष हे गणपतीच्या डोळ्यांमध्ये असतं. आणि गणपती बाप्पा चालले खरंच मनाला हेलवणार असतं. तोच एक क्षण असतो की प्रत्येक कार्यकर्त्यांचे आणि भक्तांचे डोळे पाणावलेले असतात. खरं तर मूर्ती ती. आपण निर्जीव म्हणतो, 10 दिवसांच्या श्रद्धेनं तिच्यातही आपल्याला सजीवपणा जाणवत असतो. आपण बाप्पाला निरोप देतो, पुढच्या वर्षी लवकर या. म्हटल्याप्रमाणे गणपती बाप्पा पुन्हा पुढच्या वर्षी येतात. मित्रांनो, आपलं जीवनही असंच आहे. आपण जन्माला येण्यापूर्वी जी चाहूल लागते ना, ती सर्वांचं लक्ष आपल्या जन्माच्या दिवसाची आनंदाने प्रतीक्षा करत असतात. आपला जन्म झाल्यानंतर जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर आपण सुखाचे क्षण शोधत असतो. आणि बाप्पाच्या विसर्जनाप्रमाणेच आपली गच्छंतीची वेळ येते, तेव्हा मात्र आयुष्यात केलेल्या चुका आणि परस्परांशी असलेला दुरावा हा आठवून पश्चाताप करत बसतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे बाप्पा पुढच्या वर्षी परत येणार आहे आणि कायम येणार आहे. पण आपलं तसं नाही. त्यामुळं जोपर्यंत आहोत तोपर्यंत एकमेकांच्या भावना, आनंद आणि दृढ संपर्क कायम ठेवूयात. यापेक्षा अधिक काय बोलणार. गणपती बाप्पा मोरया.
1: श्रोते हो, आताच आपण रेडिओ नगरचे पुण्यातील आर जे संजय यांचा संवाद ऐकला. भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

0: हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सखींनो, आजकाल आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय करतोय बरं? सोशल मीडिया स्क्रोल. एखादा छान फोटो पोस्ट केला की आपली नजर सारखी फोनकडे जाते. किती लाईक्स आले, कोणी काय कमेंट केली. पण सखींनो, या कमेंट्सचा विचार आपण किती करतो याचा कधी विचार केलाय का? कुणीतरी कौतुक केलं की आपण हवेत तरंगतो, आणि एखाद्यानं नकारात्मक किंवा वाईट कमेंट केली की आपला सगळा मूड खराब होतो. आपलं हसू, आपला आनंद आपण अनोळखी लोकांच्या एका कमेंटवरती अवलंबून ठेवतो. मंडळी लक्षात ठेवा, सोशल मीडियावरची प्रत्येक कमेंट ही समोरच्या व्यक्तीची विचारसरणी दाखवत असते. तुमची किंमत नाही, लोकांचं कामच आहे बोलणं. जर कुणाची कमेंट तुम्हाला आनंद देत असेल तर कुणाची कमेंट तुम्हाला दुःखही देते, आणि दुःख देणारी जी कमेंट असेल ना तर ती मनाला लावून घेण्याऐवजी सरळ इग्नोर करायला शिका. आपलं आयुष्य हे व्हर्च्युअल लाईक्सपेक्षा खूप सुंदर आहे, त्यामुळे कमेंटचा चष्मा बाजूला ठेवा, यावरती विश्वास ठेवा आणि स्वतःच्या आयुष्याचे खरे हिरो बनायला शिका. मंडळी सोशल मीडिया काय आज आहे उद्या नाही, कितीतरी ॲप बंद झालेत, कितीतरी ॲप नव्यानं लॉन्चही होतील. प्रत्येक क्षेत्र बदलतं आहे, प्रत्येक युग बदलत चाललेलं आहे, वर्ष पुढे जात आहेत. त्यामुळे मंडळी यामध्ये गुंतत राहण्यापेक्षा कुठेतरी स्वतःवरती लक्ष केंद्रित करणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. मंडळी या बाबतीत तुमचं मत काय मला नक्की कळवा. 90111 23 90 ही आपल्या संपर्क क्रमांकावरती. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
2: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 34 80.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुनः प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी आपल्या संस्कृतीत कोणत्याही धार्मिक विधीची सुरुवात ज्या पानाशिवाय पूर्ण होत नाही ते म्हणजे खाऊचं पान म्हणजेच नागवेलीचं पान. पूजेच्या कळसावर ठेवण्यापासून ते सत्यनारायणाच्या पूजेत देवाला अर्पण करण्यापर्यंत या पानाला आपण नेहमीच पवित्र आणि आदरणीय स्थान दिलंय. पण मंडळी हे पान फक्त धार्मिक कार्यापुरतं मर्यादित नसून आपल्या आरोग्यासाठी आणि किचनसाठी सुद्धा एक वरदान आहे बरं का. सकाळी किंवा जेवणानंतर खाऊचं पान चावून खाल्ल्यानं पचनक्रिया अतिशय उत्तम राहते. तोंडातून येणारी दुर्गंधी घालवण्यासाठी आणि हिरड्या मजबूत करण्यासाठी हे नैसर्गिक माउथ फ्रेशनर म्हणून सुद्धा काम करतं. एवढंच नाही तर सर्दी किंवा कफ झाला असल्यास या पानाचं रस आणि मधाचं मिश्रण खूप गुणी ठरतं. आणि किचनमध्ये आजकाल शेफ्स आणि सुगृहिणी खाऊच्या पानाचा वापर करून पान आईस्क्रीम पान शॉर्ट आणि वेगवेगळे रिफ्रेशिंग ड्रिंक्स बनवतात जे की पाहुण्यांना भुरळ पाडतात. मग सखींनो सण उत्सवांमध्ये देवाला अर्पण होणाऱ्या आणि जेवणानंतर पचनक्रिया सुधारणाऱ्या या आरोग्यदायी पानाचा वापर तुम्ही सुद्धा आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये नक्की करायला हवाय असं मला वाटतं. त्यामुळे मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आपल्या 90111 2390 या संपर्क क्रमांकावरती. अशाच गोष्टींसाठी तुम्ही ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: माया ममता प्रेम जिव्हाळा आपुलकी काळजी स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय. स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती महत्वाच्या घडामोडी स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये. ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, माझं नाव मोहन नरहरी नातू आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी 6 वाजता।

0: हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी कामाची धावपळ घराची जबाबदारी आणि या सगळ्यामध्ये स्वतःच्या आरोग्याकडे होणारं दुर्लक्ष ही तर आता आपल्या सगळ्यांचीच गोष्ट झाली. पण आज मी तुम्हाला एका अशा सुपर फूडबद्दल सांगणार आहे जे की महिलांच्या आरोग्यासाठी अगदी वरदान मानलं जातं आणि ते म्हणजे सत्तू. भाजलेल्या हरभऱ्यांपासून बनवलेला सत्तू हा पोषक घटकांचा खजिना आहे. महिलांमध्ये वारंवार दिसणारी अॅनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता घालवण्यासाठी सत्तूमध्ये मुबलक प्रमाणामध्ये असणारं आयर्न फार मदत करतं. तसंच मंडळी यामध्ये भरपूर प्रोटीन फायबर असल्यामुळे हाडांना ताकद मिळते आणि पचनक्रियासुद्धा अगदी उत्तम राहते. मंडळी सकाळी कामाच्या घाईत ब्रेकफास्ट करायला वेळ नसेल तर एक ग्लास सत्तूचं सरबत किंवा गुळ सत्तूचं पेय नक्की प्या. यामुळे तुम्हाला दिवसभर एनर्जी तर मिळेलच, शिवाय वजन नियंत्रणात ठेवायला आणि पोटाची जळजळ कमी करायला सुद्धा मदत होईल. तर सखी नो महागड्या सप्लिमेंट्स पेक्षा आपल्या किचनमध्ये उपलब्ध असलेला हा पारंपरिक सत्तू तुमच्या आहारामध्ये नक्की समाविष्ट करा आणि मंडळी रहा एकदम फिट आणि अशाच टिप्ससाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत. खरं तर ऑलमोस्ट 1 वाजत आलेला आहे आणि आता अगदीच थोड्या वेळात स्नेहवार्ता हा शो घेऊन येते आर जे वैशाली तुम्हाला भेटायला. तर मंडळी, आता वेळ झाली तुमचा निरोप घेण्याची, पण आपण उद्या पुन्हा आपल्या नेहमीच्या वेळेत म्हणजेच ठीक सकाळी 11 वाजता भेटत आहोत गोष्टी तुमच्या आमच्या आपल्या या शोमध्ये. मंडळी, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्तपैकी खा प्या, मजा करा, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी नंदिनी गायकवाड बोलते, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेह वार्ता फक्त रेडियो नगर 90.4 FM वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, आजचा दिवस आपल्या स्नेहालय परिवारासाठी खास आहे, कारण आज आपल्या स्नेहालय संस्थेशी आपुलकीचं नातं, जिव्हाळ्याचं नातं जोडलेल्या आपल्या हितचिंतकाचा वाढदिवस आहे, अस्मिता प्रतीक शेळके यांचा। अस्मिता ताई, तुमच्या आयुष्यातला प्रत्येक दिवस आनंदाने उजळून निघो, तुमच्या प्रत्येक स्वप्नाला नवीन भरारी मिळो आणि येणारं प्रत्येक वर्ष तुमच्यासाठी सुख, समाधान, सुंदर आठवणी घेऊन येवो। तुमच्या चेहऱ्यावरचं हसू असंच कायम राहो आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुमच्या सोबत प्रेमाची आणि आपुलकीची माणसं असोत, हीच मनापासून शुभेच्छा। आणि अस्मिता ताई, तुम्हाला संपूर्ण रेडिओ टीम कडून आणि आपल्या स्नेहालय परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आणि नगरकर, वाढदिवस म्हटलं म्हणजे आपल्या आवडीचं गाणं तर ऐकायला हवंच ना, आणि चला मग अस्मिता ताई यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आवडीचं सुंदर असं गीत आपण ऐकूया, गंगा के किनारे, फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा. ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर आपल्या सर्वांना माहितीच आहे, स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगरमधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे. या संस्थेमध्ये अनेक उपक्रम प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी स्नेहालय संचलित बालभवन हा एक प्रकल्प आहे. या प्रकल्पामध्ये अनेक विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिता अहोरात्र कार्य केले जाते. तेथील सेवावस्तींना आदर्श वस्ती करण्याकरिता तेथे अतोनात प्रयत्न केले जात आहेत. तर नगरकर, याच बालभवन मधील काही चिमुकल्यांची यशोगाथा आपण ऐकूया. कधी कधी एखाद्या मुलाच्या हातातलं एखादं छोटंसं खेळणंही त्याच्या आयुष्यात मोठा बदल घडून आणतं. असंच काहीसं घडलं परिस बालभवनमधील 12 वर्षीय दिव्या सोमनाथ भवाळ ह्या विद्यार्थिनी सोबत. दिव्या 6वी इयत्तेमध्ये शिकते आहे. कौटुंबिक परिस्थितीमुळे तिचं शिक्षणाकडे दुर्लक्ष झालं. वाचन, लेखन आणि बेरीज वजाबाकी करताना अडचणी येत असल्यामुळे अभ्यासाची भीती तिच्या मनात निर्माण झाली. त्यामुळे बालभवनमध्ये येतानाही तिचा उत्साह कमी असायचा. मग तिच्या आयुष्यात आलं खेळाचं बँक घर म्हणजे टॉय बँक. शनिवारी टॉय बँकेत खेळण्यासाठी दिव्या आवर्जून येऊ लागली. जमिनीवर संख्येचे लावायचे कोडे, त्याचबरोबर शरीराच्या अवयवाची ओळख करून देणारे खेळ, संख्यांची जुळवणी करणारे खेळ आणि डायनासोरच्या जगाची ओळख करून देणारे खेळ ती आनंदाने खेळू लागली. आणि गंमत अशी झाली की खेळता खेळता तिचं शिकणं सुरू झालं. गणिताची उदाहरणं सोडवताना तिची भीती कमी झाली. नवीन शब्द ओळखताना तिचा आत्मविश्वास वाढला आणि हळूहळू तिच्या मनात एक विश्वास निर्माण झाला, मी सुद्धा करू शकते. हळूहळू दिव्या स्वतः बेरीज वजाबाकीची उदाहरणं सोडू लागली. टॉय बँकेतील खेळ संपल्यानंतर ती शुद्ध लेखनाच्या वर्गातही उत्साहाने सहभागी होऊ लागली. स्वतः लिहिलेले शब्द पुन्हा वाचताना तिच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद म्हणजे तिच्या बदलाची खरी ओळख आहे. आज दिव्या नियमितपणे रात्र अभ्यास वर्गात सहभागी होते. ज्या अभ्यासाची कधी भीती वाटायची त्याच अभ्यासाकडे आज ती आत्मविश्वासाने पाहते आहे. टॉय बँकेने दिव्याला केवळ खेळणी दिली नाही तर तिला शिकण्याची गोडी, आत्मविश्वास आणि पुढे जाण्याची नवीन उम्मीद दिली. खेळातून शिकण्याची सुरुवात झाली. शिकताना आत्मविश्वास वाढला आणि त्या आत्मविश्वासातून दिव्याची उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल सुरू झाली. हीच आहे परिस बालभवन मधील दिव्या सोमनाथ भवाळ ह्या विद्यार्थिनीची सुंदर आणि प्रेरणादायी यशोगाथा. तर नगरकर, आत्ताच आपण ऐकलं आहे परिस बालभवन मधील दिव्या सोमनाथ भवाळ ह्या विद्यार्थिनीची सुंदर अशी यशोगाथा. नगरकर, इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आत्ताच आपण परिस बालभवन मधील विद्यार्थिनीची यशोगाथा ऐकली आहे. यानंतर आपण ऐकणार आहोत उत्कर्ष बालभवन येथील विद्यार्थिनीची यशोगाथा. चला तर मग आपण ऐकूया. नगरकर, एखाद्या मुलाच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी कधी कधी मोठ्या गोष्टीची गरज नसते. प्रेमाची साथ, योग्य मार्गदर्शन आणि तू करू शकतेस हा विश्वास पुरेसा असतो. अशी सुंदर यशोगाथा आहे उत्कर्ष बालभवन कोठला येथील इयत्ता 4th शिकणाऱ्या फरीन इरफान सय्यद या विद्यार्थिनीची. सन 2025 मध्ये फरीन जवळपास 6 महिने बालभवन मध्ये नियमित येत नव्हती. घरची परिस्थिती कठीण होती आणि अभ्यास व उपक्रमामध्ये तिचा फारसा रस नव्हता. मात्र बालभवन मधील सर्वांनी तिची परिस्थिती समजून घेत प्रेमाने तिच्याशी संवाद साधला. वारंवार गृहभेटी देऊन तिला शिक्षणाचे महत्व समजावून सांगितले. खेळ शिक्षण आणि सर्जनशील उपक्रमामध्ये सहभागी करून घेतले आणि तिच्या छोट्या छोट्या प्रयत्नांचंही कौतुक केलं. नंतर फरीन मध्ये हळूहळू बदल घडू लागला. आज ती नियमितपणे बालभवन मध्ये येते, मनापासून अभ्यास करते, शिक्षकांना प्रश्न विचारते आणि विविध उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी होते. तिच्या वाचन लेखनात सुधारणा झाली आहे. गणिती उदाहरणं सोडवण्याचाही तिचा आत्मविश्वास वाढला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जी फरीन कधी बालभवन मध्ये यायलाही इच्छुक नव्हती, ती आज स्वतःहून शिकण्यासाठी पुढे येते. फरींची ही वाटचाल सांगते की प्रेमाने दिलेली साथ आणि विश्वासाचं बळ मिळालं तर प्रत्येक मुलांमध्ये बदल घडू शकतो. हीच आहे उत्कर्ष बालभवन कोठला येथील फरीन इरफान सय्यदची प्रेरणादायी यशोगाथा. नगरकर इथे वेळ झाली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, HIV एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111100 5. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, मी नीना कुलकर्णी. आपण ऐकत आहात 90.4 FM आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्ज वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. मंडळी, प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे, मात्र काही महिला आणि मुली विविध कारणांमुळे संकटात सापडतात, आधार हरवून बसतात आणि त्यांना सुरक्षित आधार निवारा व मदतीची गरज भासते. अशा महिलांसाठी आशेच किरण ठरला आहे स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प. यात सामाजिक बांधिलकीतून स्नेहाधार प्रकल्पाची गरज भासत मंडळी स्नेहाधार हा प्रकल्प विशेषतः संकटग्रस्त, बेघर किंवा आधाराची गरज असलेल्या महिला आणि मुलींसाठी कार्य करत आहे. या प्रकल्पामध्ये त्यांना सुरक्षित निवारा, आधार, समुपदेशन, वैद्यकीय मदत, कायदेशीर सहाय्य आणि पुनर्वसनाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. अनेक वेळा कौटुंबिक हिंसा, सामाजिक अत्याचार, आर्थिक अडचणी किंवा इतर संकटामुळे महिलांना सुरक्षित वातावरणाची गरज असते. अशा वेळी स्नेहाधार प्रकल्प त्यांच्यासाठी विविध कौशल्य प्रशिक्षण, रोजगारभिमुख उपक्रम आणि व्यक्तिमत्व विकासाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. त्यामुळे त्या नव्या आत्मविश्वासाने जीवनाची सुरुवात करू शकतात. स्नेहाधार प्रकल्पाचा मुख्य उद्देश म्हणजे महिला सुरक्षितता, सकारात्मक बदल घडून आणण्याचे महत्वपूर्ण कार्य हा प्रकल्प करत आहे. आधाराची गरज असताना मिळालेला हात एखाद्याचे आयुष्य बदलू शकते. स्नेहालयाचा स्नेहाधार प्रकल्प अशाच असंख्य महिलांना नवीन आशा, नवे धैर्य आणि नव्या आयुष्याची दिशा देत आहे. मंडळी, आत्ताच आपण ऐकले आहे स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्पाविषयी. इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
2: मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या दुपारनंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण जाणून घेऊया. दुपारी 2 ते 4 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत थोड्या गप्पा थोडी गाणी हा कार्यक्रम. आपल्या सोबत असणार आहेत अर्जी आधी, त्याचबरोबर सायंकाळी 4 वाजता आपण ऐकणार आहोत सांजरंग. यामध्ये शायरी, फॅशन टिप्स, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेटचा रंगतदार संगम, हे सर्व काही आपल्यासाठी घेऊन येणार आहेत अर्जी कोमल. त्याचबरोबर रात्री 8 वाजता हिंदी गाणी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. 8:30 आकाशवाणी मुंबई केंद्रावरील राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकणार आहोत. रात्री 9 वाजता चिरंदन गाणी हा कार्यक्रम असणार आहे. त्याचसोबत रात्री 10 वाजता दिलबंद गाणी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. तर नगरकर स्नेहवार्ता या शो नंतरच्या दुपारनंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झालेली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी मुरळी अंबिका मल्हार, लोककला अभ्यासक. समाजातील शोषित आणि वंचित महिला मुलींसाठी स्नेहालय संस्था करत असलेलं काम पाहायला एकदा जरूर या आणि आपल्या सामाजिक जाणीवा समृद्ध करा. ऐकत रहा स्नेहालयाचा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा
1: श्रोते हो नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा थोड्या गप्पा थोडी गाणी या शो मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. श्रोते मित्र हो आज आपण ऐकणार आहोत पिक्चर अभी बाकी है या सेगमेंट मध्ये मुकद्दर का सिकंदर या चित्रपटातली गीतं. श्रोते हो 27 ऑक्टोबर 1978 साली प्रदर्शित प्रकाश मेहरा दिग्दर्शित आणि निर्मित असलेला मुकद्दर का सिकंदर या चित्रपटाचे गीतकार आहेत अंजान. फक्त त्यातलं एक गीत जे लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांच्या युगलस्वरातलं आहे सलामे इश्क हे गीत जे आहे प्रकाश मेहरा यांनी स्वतः लिहिले. बाकीची सर्व गीतं अंजान यांनी लिहिलेली आहेत. संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी. संवाद लिहिलेत कादर खान यांनी. कथा लिहिली आहे कादर खान विजय कौल आणि लक्ष्मीकांत शर्मा यांनी.

संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आर जे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

चित्रपटाची कथा बंगाली कादंबरी देवदास आणि फ्रेंच नाटक सिरानो डी बर्जरॅक याच्यावर आधारित आहे आणि हा चित्रपट 1978 साली सर्वात जास्त कमाई करणारा होता. शिवाय रशियामध्ये देखील खूप गाजला होता. 26व्या फिल्मफेअर पुरस्कारात सर्वोत्कृष्ट चित्रपटासह या चित्रपटामध्ये अनेक नामांकनं मिळाली होती. हा चित्रपट तेलुगू भाषेत प्रेमा तरंगालू आणि तमिळ भाषेत अमरा काव्यम या नावानं रिमेक झाला होता. तेव्हा आता आपण ऐकूया सुरुवातीला मुकद्दर का सिकंदर या चित्रपटातलं हे किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. हे गीत चित्रित झालेलं होतं अमिताभ बच्चन यांच्यावर. म्हणजे अमिताभ बच्चनची जेव्हा एंट्री होते ना तेव्हाच या चित्रपटामध्ये जे फॅन आहेत जबरदस्त उड्या मारतात, धिंगाणा करतात. अमिताभ बच्चनची एंट्री जेवढी भारी होती ना तेव्हा ऐकूया ते गीत जे टायटल सॉन्ग होतं.

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

म्युझिकल ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, मुकद्दर का सिकंदर या चित्रपटामध्ये मुख्य कलाकार आणि त्यांच्या भूमिका ज्या होत्या त्या अशा होत्या: अमिताभ बच्चन सिकंदर, विनोद खन्ना विशाल आनंद, राखी कामना, रेखा जोहराबाई, अमजद खान दिलावर, निरुपमा रॉय फातिमा, सुलोचना लाटकर विशालची आई, श्रीराम लागू रामनाथ, कादर खान फकीर दरवेश बाबा, रणजीत जेडी आणि गोगा कपूर गोगा. याशिवाय राम सेठी, प्यारेलाल आवारा, मनमोहन कृष्णा पियानो शिकवणारा, पी जयराज डॉक्टर कपूर, युसुफ खान सेठ पॉल, हरीश मागोन इकबाल, मधुमालिनी मेहरू, विकास आनंद पोलीस इन्स्पेक्टर, मयूर कवी सिकंदर, म्हणजे लहानपणीचा सिकंदर जो दाखवलाय तो होता मयूर. आणि हा मयूर कलाकार जो आहे, ज्यानं बी आर चोप्रा यांच्या महाभारत या सिरियलमध्ये अभिमन्यूची भूमिका साकारली होती बघा. त्यानंतर नंदिता ठाकूर, श्रीमती रमानाथ, केशव राणा, कुंदन सेठ आणि मीनाक्षी आनंद गायिका आणि नर्तकी म्हणून प्यार जिंदगी है या गीतामध्ये जी गायिका आहे, नर्तकी आहे, ती मीनाक्षी आनंद आहे. तेव्हा आता आपण ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं हे सुमधुर असं गीत.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

वेलकम बॅक मित्रांनो, आता आपण ऐकूया मुकद्दर का सिकंदर या चित्रपटाचं कथानक. एक अनाथ मुलगा रामनाथ म्हणजे श्रीराम लागू रामनाथ नावाच्या एका श्रीमंत माणसाच्या घरी काम करू लागतो. रामनाथांना तो आवडत नाही. नंतर असं उघड होतं की दुसऱ्या एका अनाथ मुलानं त्याच्या पत्नीची हत्या केली होती, ज्यामुळं त्यांच्यात वैर निर्माण होतं. मात्र रामनाथांची लहान मुलगी कामना त्या मुलाबद्दल सहानुभूती दाखवते आणि ते मित्र बनतात. कामना म्हणजे राखी. अखेरीस रामनाथांकडेच काम करणारी फातिमा म्हणजे निरुपमा रॉय ही फातिमा नावाची एक मुस्लिम स्त्री त्या मुलाला दत्तक घेते. ती त्याचं नाव सिकंदर ठेवते. कामनाच्या वाढदिवसाच्या दिवशी सिकंदरला पार्टीमध्ये प्रवेश नाकारला जातो. जेव्हा तो कामनाला भेटवस्तू देण्यासाठी तिच्या खोलीत चोरून शिरतो तेव्हा त्याच्यावर घर लुटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होतो. त्याला आणि त्याच्या आईला रामनाथांच्या घरातून हाकलून दिलं जातं. त्यानंतर लवकरच फातिमाचा मृत्यू होतो आणि लहान सिकंदरवर तिची मुलगी मेहरूची काळजी घेण्याची जबाबदारी येऊन पडते. कादर खान म्हणजे दरवेश बाबा नावाचा एक फकीर सिकंदरला सल्ला देतो की त्यानं आयुष्यातील संकटांना स्वीकारावं आणि दुःखात आनंद शोधावा, कारण तो नियतीचा विजेता बनेल.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90110011005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

चित्रपटाच्या शेवटी सिकंदर म्हणजे अमिताभ बच्चन मोठा होतो, जिथं तो सांगतो की त्यानं तस्कर आणि चोरांना पोलिसांच्या हवाली करून बक्षिसं मिळवून बरीच संपत्ती जमवली आहे. आपल्या सर्व संपत्तीच्या जोरावर त्याने एक फायदेशीर व्यवसाय स्थापित केला आहे आणि स्वतःसाठी तसंच मेहरूसाठी एक भव्य घर बांधलंय. तो अजूनही कामनाला म्हणजे राखीला विसरलेला नाही. जेव्हा सिकंदर कामनाशी बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती त्याला तिच्याशी कधीही न बोलण्याची मागणी करते. त्यामुळं सिकंदर व्यथित होतो आणि त्याला मध्याचे व्यसन लागते. तो नियमितपणे जोहरा बेगम म्हणजे रेखा या कोठेवालीच्या इथं जाऊ लागतो. जोहरा सिकंदरच्या एकतर्फी प्रेमात पडते आणि नंतर गिराईकांना नकार देऊ लागते. एका रात्री बारमध्ये विशाल आनंद म्हणजे विनोद खन्ना सिकंदरला बॉम्बस्फोटातून वाचवण्यासाठी आपला जीव धोक्यात घालतो आणि त्यातूनच त्यांची मैत्री होते. विशाल आणि त्याची आई सिकंदरच्या घरी राहू लागतात.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: दिलावर म्हणजे अमजद खान हा दिलावर नावाचा एक गुन्हेगार जोहराच्या प्रेमात असतो आणि त्याला जोहराच्या सिकंदरवरील प्रेमाबद्दल कळते. दिलावर सिकंदरला सामोरा जातो आणि त्यातून झालेल्या मारामारीत तो खूप मार खातो. तो सिकंदरला ठार मारण्याची शपथ घेतो. आर्थिक अडचणीत असलेल्या रामनाथ आणि कामना यांना कळते की सिकंदर अनामिकपणे त्यांची बिलं भरत आहे. रामनाथ त्याचे आभार मानतात. दोन्ही कुटुंबांमध्ये मैत्रीचे संबंध निर्माण होतात आणि विशाल रामनाथ सोबत काम करू लागतो. कामनाचे सिकंदरवर प्रेम आहे हे विशालला माहीतच नसते आणि त्यांच्यात नातेसंबंध सुरू होतात. हे कळल्यावर सिकंदर ठरवतो की त्याला विशालसोबतच्या मैत्रीसाठी आपल्या प्रेमाचा त्याग करावा लागेल. दरम्यान मेहरूचे लग्न मोडण्याच्या मार्गावर असते. सिकंदरला जोहराला वारंवार भेटण्याबद्दल तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या कुटुंबाला कळले आहे आणि याच कारणावरून ते या नात्याला विरोध करतात. विशाल जोहराकडे जातो आणि सिकंदरला निघून जाण्यासाठी पैसे देण्याची तयारी दाखवतो. कारण कळल्यावर जोहरा पैसे घेण्यास नकार देते, पण विशालला वचन देते की सिकंदरला पुन्हा भेटण्यापेक्षा ती मरण पत्करेल. नंतर सिकंदर जोहराकडे येतो. त्याला आत येण्यापासून रोखू न शकल्यानं ती तिच्या हिऱ्याच्या अंगठीत लपवलेले विष पिऊन आत्महत्या करते आणि त्याच्या मिठीत प्राण सोडते.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

दरम्यान दिलावरनं सिकंदरचा कट्टर शत्रू रणजित म्हणजे जेडी यांच्याशी युती केलेली आहे आणि ते दोघे सिकंदर व त्याच्या कुटुंबाला संपवण्याचा कट रचतात. कामना आणि मेहरू त्यांच्या लग्नाची तयारी करत आहेत. जेडी आणि त्याचे गुंड मेहरूचे अपहरण करतात पण विशाल त्यांचा पाठलाग करून तिला सोडवतो. दिलावर कामनाचे अपहरण करतो पण सिकंदर त्याचा पाठलाग करतो. तो कामनाला सोडवतो आणि दिलावरशी लढतो. अंतिम लढाईत दिलावर आणि सिकंदर दोघेही गंभीर जखमी होतात आणि सिकंदरला जोहरा कधीच नको होती हे कळल्यावर दिलावरला आश्चर्य वाटतं. मरणासन्न सिकंदर कामना आणि विशालच्या लग्नात पोहोचतो. लग्न सोहळा संपताच सिकंदर कोसळतो. मरताना त्याच्या शब्दातून नकळतपणे कामनावरील त्याचे प्रेम उघड होते आणि तो विशालच्या आपल्या मित्राच्या मिठीत प्राण सोडतो. लग्नाचे अंत्यविधीत रूपांतर झाल्यानं शेवटचा चित्रपटाचा शेवट होतो. तेव्हा अशी ही सुंदर अशी ही कथा होती आणि या कथेनंतर मित्रहो क्लायमॅक्सला म्हणजे चित्रपटाच्या शेवटी जे टायटल सॉंग आहे त्यातल्याच चार ओळी ज्या आहेत

की या ओळी अत्यंत करुण रसामध्ये म्हणण्यासाठी कल्याणजी आनंदजी यांनी किशोर कुमार यांच्याऐवजी मोहम्मद रफी यांच्याकडून ते गाऊन घेतलं आणि हे गीत खूप खूप म्हणजे अत्यंत भावनिक झालं. अशा प्रकारे चित्रपटाचा शेवट होतो.

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

श्रोते मित्र हो, मुकद्दर का सिकंदर या चित्रपटातली मेल व्हॉइसमधली गाणी म्हणजे पुरुष पार्श्वगायक म्हणजे किशोर कुमार यांनी गायलेली आहेत. एक गाणं महेंद्र कपूर यांनी पण गायलेलं आहे, त्याच्यामध्ये आशा भोसले सोबत आहेत. पण जे शीर्षक गीत आहे ते किशोर कुमार यांनी गायलेलं आहे, अर्थात ते हॅप्पी मूडमधलं होतं. परंतु जेव्हा सॅड व्हर्जन जे होतं ते मात्र मोहम्मद रफी यांच्याकडूनच गाऊन घेतलं असं म्हटलं जातं की मोहम्मद रफी यांनी त्याच्यातल्या फक्त चारच ओळी ज्या आहेत त्या गायल्या. परंतु किशोर कुमार यांनी जेवढं मानधन घेतलं म्हणजे जेवढी रॉयल्टी घेतली तेवढीच रॉयल्टी मोहम्मद रफी यांनी पण घेतली. कारण की त्या ज्या चार ओळी आहेत त्या चित्रपटाचा आत्मा होता, चित्रपटाचा क्लायमॅक्स, संपूर्ण चित्रपटाचा सारांश त्याच्यामध्येच होता. आणि रफी साहेबांनी इतकं आत्मीयतेनं जीव ओतून ते गाणं म्हटले की त्यावेळेस बघणारे प्रेक्षक जे आहेत अक्षरशः त्यांच्या डोळ्यातसुद्धा पाणी येतं. सर्वजणांचे चेहरे अत्यंत रडवेले होतात, कारण मी स्वतः तो चित्रपट मोठ्या थिएटरमध्ये पाहिला आणि तो सीन मला अजूनही आठवतो. आणि मग नंतर जेव्हा माहिती कळाली की का रफी साहेबांनी किशोर कुमार एवढंच मानधन घेतलं तर त्याचं कारण मी नंतर समजू शकलो.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मित्रांनो, मुकद्दर का सिकंदर या चित्रपटामध्ये कादर खान यांनी संवाद लेखन केले। आता त्यांचे संवाद खूपच उत्कृष्ट असे असतात, कुठल्याही चित्रपटामध्ये अत्यंत उत्कृष्ट असे संवाद लेखन कादर खान यांचं होतं। स्वतः त्यांनी अभिनय पण केलेला आहे या चित्रपटामध्ये, आणि या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत असलेले अमिताभ बच्चन म्हणजे महानायक, या अमिताभ बच्चन यांच्यावर एक सीन होता आणि त्या सीनमध्ये एक खूप मोठा डायलॉग होता एकट्याचा, सलग म्हणजे तो डायलॉग जवळपास 17 पानांचा होता। आणि अमिताभ बच्चननी जेव्हा ते बघितलं की अरे बापरे 17 पानाचा डायलॉग, अरे म्हणे हे माझ्याकडून होणार नाही। कादर खान यांनी समजून सांगितलं की तुमच्याकडून होणार नाही, असं कधी होणारच नाही, फक्त तुम्ही थोडासा मनावर घ्यावं लागेल, अरे पण एवढ्या मोठा डायलॉग लिहायची काय गरज आहे वगैरे वगैरे। मग कादर खान यांनी सांगितलं की हा जो डायलॉग आहे, हा संवाद जो आहे, हा शब्द नाही आहे, ते माझ्या आतला भाव आहे, आणि त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये मी कमी करू शकणार नाही, तुम्हाला हा डायलॉग पूर्णच म्हणावा लागेल, हे माझ्या आत्म्याचे शब्द आहेत, तो शब्द तुम्ही ते वाचा। आणि मग अमिताभने जेव्हा निवांत जेव्हा ते बघितलं, त्यावेळेस दुसऱ्या दिवशी म्हणे ठीक आहे, ह्याच्यासाठी मला थोडासा कालावधी पाहिजे। मग त्यावेळेस डायरेक्टरला विनंती करून त्यांना पुरेसा कालावधी मिळाला, आणि त्यानंतर मित्र हो, हा 17 पानाचा डायलॉग अमिताभ बच्चन यांनी एका टेकमध्ये ओके केला। म्हणूनच अमिताभ बच्चन महानायक आहेत, महानायक होते आणि महानायक राहतील। कदाचित तुम्हाला तो डायलॉग आठवत असेल, आपण ऐकूयात त्यातला थोडासा भाग। आणि याबरोबरच थोड्या गप्पा थोडी गाणी हा शो आता इथंच थांबवूया। आपण मात्र कुठंही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: मैं कोई नेता या लीडर या सोशल वर्कर नहीं हूं जिसने नाम कमाने के खातिर ये टिकट खरीदे। अगर मुझे मालूम होता कि यहां मेरी खूबियां आप लोगों पर जाहिर की जाएंगी, तालियों से मेरा स्वागत होगा, हार पहनाए जाएंगे, तो मैं शायद कभी ना आता। एक भाई अगर दूसरे भाई का पेट भरता है तो अपना फर्ज निभाता है, किसी पर कोई एहसान नहीं करता। मैंने अगर इन यतीम बच्चों के लिए कुछ दिया है तो अपनी बिरादरी को दिया है, अपने भाइयों को दिया है, क्योंकि मैं भी इन लोगों की तरह एक यतीम हूं। जब होश संभाला तो न मां की गोद थी न बाप का साया था, फुटपाथ की गोद थी, भूख और गरीबी का साया था, मैं था मेरी तन्हाई थी, ठोकरें थी, जमाने की धुतकार थी, लोगों की गालियां थी। ऐसे में एक हमदर्द मिला, उसे मेरी हालत पर रहम आया, प्यार से उसने मेरे सर पे हाथ रखा, मैं रो पड़ा। उसने गीत गाकर मेरे जख्मी दिल पर मरहम लगाया। उस मरहम के सहारे हम आज जिंदा हैं, वरना हम तो कब के मर गए होते। वो गीत मेरे जहन के वादियों में आज भी गूंज रहा है, मैं उसे भूला नहीं। मैं गली या चौराहे पर वो गीत नहीं गाता, नहीं, बल्कि जब कभी भी उस खोए हुए हमदर्द की याद आती है, जब कभी भी जिंदगी से मायूस हो जाता हूं, वो गीत गुनगुना लिया करता हूं। आज वही गीत आपके सामने, अगर आप इजाजत दें तो।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकताय सांजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: नमस्कार, शुभ संध्याकाळ, गुड इव्हनिंग मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। संध्याकाळचे 4:01 झालंय आणि सांज रंग या आपल्या सगळ्यांच्याच आवडत्या लाडक्या शो मध्ये मी तुमची सगळ्यांचीच लाडकी मैत्रीण आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि दिवसभरांचा थकवा घालवण्यासाठी आणि हा वेळ फक्त स्वतःसाठी ठेवण्यासाठी आपण ऐकत असो एक मोटिवेशनल शायरी, कारण मोटिवेशन तो बनता है ना बॉस। वक्त चाहे कितना भी आजमाए हमें, वक्त चाहे कितना भी आजमाए हमें, हम हर बार थोड़ा और निखर जाएंगे। जो सपने दिल में रखे हैं हमने, जो सपने दिल में रखे हैं हमने, उन्हें एक दिन हकीकत में बदल जाएंगे। क्योंकि कहानी अभी खत्म नहीं हुई है, क्योंकि कहानी अभी खत्म नहीं हुई है जनाब, हम तो अभी अपना सबसे खूबसूरत पन्ना लिखने वाले। क्या बात है खरं मित्रांनो। आणि मंडळी, दिवसभराची धावपळ, कामाचा ताण, छोट्या मोठ्या चिंता हे सगळं काही वेळासाठी बाजूला ठेवायचंय, कारण आता वेळ आहे थोडं हसण्याची, मन मोकळं करण्याची आणि आपल्या संध्याकाळला एक सुंदर रंग देण्याची। कसे आहात, काय करताय, चांगले असाल ना हे तर मला माहिती आहे। मग आवाज वाढा, कारण आजची संध्याकाळ साधी नाहीये, आजची संध्याकाळ आहे मस्त मजेशीर, कारण आज मी 2 दिवसांनी तुम्हाला भेटायला आलेली आहे, त्यामुळे खूप साऱ्या गप्पा धमाल असणार आहे। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा सांजरंगामध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मैत्रिणींनो, आपण बऱ्याच जण असं बघतो की अगदी एकसारखी साडी दोन वेगवेगळ्या महिलांनी नेसलेली असते, पण तरीही ती सारखीच साडी दोघींनाही तेवढी सुंदर दिसेल असं नसतं. कारण ती साडी तुमच्या अंगावर किती खुलून दिसणार आहे हे त्या साडीवर तुम्ही ब्लाऊज कसं शिवलंय, दागिने कोणते घातलेत आणि हेअरस्टाईल कशी केली आहे यावरही खूप अवलंबून असतो. म्हणूनच मी काही तुम्हाला टिप्स सांगणार आहे, सोप्या सोप्या गोष्टी असणार आहेत ज्या साडी नेसताना तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे, जर तुमच्या साडीवर खूप हेवी वर्क असेल तर साडीचं ब्लाऊज अगदी कमीत कमी वर्क असणारं हवंय, ब्लाऊज जास्त हेवी नकोय. जर साडीचा रंग चमकदार आणि गडद असेल तर अशा साडीवर नेहमी कॉन्ट्रास्ट रंगाचं ब्लाऊज घाला, कारण साडी आणि ब्लाऊज हे दोन्हीही खूप भडक गडद झाले तर चांगलं दिसत नाही. जर साडी अगदी नाजूक काठांची आणि नाजूक बुटी असणारी किंवा प्लेन असेल तर त्यावर तुम्ही मोठे कानातले किंवा झुमका प्रकारातले कानातले हेवी गळ्यातलं घालू शकता, पण हेवी वर्क असणाऱ्या साडीवर हे सगळं टाळायचंय. जर साडीवर खूप हेवी वर्क नसेल तर केस मोकळे सोडले तरी हरकत नाहीये, पण हेवी वर्क असणाऱ्या साडीवर मात्र केस मोकळे सोडू नका. तसेच टिकली देखील खूप मोठी लावू नका. लठ्ठ आणि ठेंगण्या ज्या महिला आहेत त्यांनी मोठे काठ असणारी तसंच खूप हेवी वर्क असणारी साडी टाळायला हवी आहे. सो हे छोटे छोटे टिप्स आहेत, पण त्या तुम्ही फॉलो करा, कारण या टिप्समुळे तुम्ही खूपच सुंदर दिसणार आहात. तुम्ही ऑलरेडी सुंदर आहात, पण अजून तुमच्या सुंदरतेवर चार चांद लावायला ह्या टिप्स नक्कीच काम करणार आहेत. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM।
1: संध्याकाळचे 4:29 झालेत आणि सांज रंगमध्ये कोमल आहे तुमच्यासोबत। मंडळी, सध्या महाराष्ट्रातील आपण म्हणजे महाराष्ट्रात काय चालू आहे आपण पाहतोय। महाराष्ट्रामध्ये दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आता सध्या ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाचा लंडन दौरा रद्द करण्यात आलाय अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। GIBC UK म्हणजेच GIBC UK च्या वतीनं लंडन इथं 7 आणि 8 ऑक्टोबर 2026 रोजी द सिटी क्वांटम अँड AI समिट या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या परिषदेसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उद्योग विभागाच्या शिष्टमंडळाला अधिकृत निमंत्रण देण्यात आलं होतं। मात्र आता सध्या आपल्या महाराष्ट्रात जी दुष्काळी पार्श्वभूमी चालू आहे, दुष्काळ परिस्थिती चालू आहे, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा लंडन दौरा रद्द झालेला आहे। तर मंडळी, अशा प्रकारे मी तर देवाकडे एकच प्रार्थना करेल की बाप्पा हे जे संकट आहे दुष्काळाचं ते लवकरात लवकर घालं आणि यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करणं गरजेचं आहे। आपण सर्रास झाडं तोडतोय, आपण जंगलतोड करतो आहोत आणि आपण इथे इमारती बांधण्याचा प्रयत्न करत आहोत, पण झाडं, जंगल, पर्यावरण खूप महत्त्वाचं आहे। त्यास जर पर्यावरण व्यवस्थित असेल, झाडं असतील, जंगल व्यवस्थित असेल, तर आपलं जे चक्र आहे ते सुरळीत चालेल आणि असा दुष्काळ कधी पडणार नाही। त्यामुळे या सगळ्यांसाठी आपणही जबाबदार आहोत, आपणही काहीतरी केलं पाहिजे आणि पाणी जपून वापरा हेच सांगेल। आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

एक दहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचं. संध्याकाळचे 4:44 झालं आणि मंडळी भारतीय वंशाची 11 वर्षीय बुद्धिबळपटू बोधना शिवानंदनं मोठी कामगिरी केली आहे. बरं का, बोधनानं लॅन या ओला या मागे टाकत ब्रिंटनच्या महिला बुद्धिबळ क्रमवारीत अव्वल स्थान मिळवलंय. कमी वयात मिळवलेल्या या यशामुळं बोधनाचं नाव पुन्हा एकदा बुद्धिबळ विश्वात चर्चेत आलंय. तर म्हणजे अशा प्रकारे अवघ्या 11 वर्षीय भारतीय वंशाच्या बोधना या मुलीनं हा मोठा उपक्रम केलाय. आणि जेव्हा असे मुलं छान उपक्रम करतात, भारताचं नाव पुढे आणतात ना, तेव्हा अभिमान वाटतो. आणि आज तिचा सगळ्याच देशवासियांना, भारतीयांना अभिमान वाटतो. आणि बोधनाला तिच्या पुढच्या जर्नी जी आहे त्या सगळ्या जर्नीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तिच्या या यशासाठी देखील तिचं खूप खूप अभिनंदन. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. ना, ना, ना, ना.

स्नेहालय संचलित बालभवन झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज. तुमचा सांजरंगमध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई, आपला सगळ्यांचा आवडता खेळ म्हणजे क्रिकेट, आणि त्यातले अनेक क्रिकेटर आहेत जे आपल्याला आवडतात. त्यात मग इंडियन क्रिकेटर आहेत किंवा इतर देशांचे जे क्रिकेट प्लेयर्स आहेत ना, ते आपल्याला आवडतात. आणि जास्त क्रेज आहे ती म्हणजे विराट कोहली याची. हो, सगळ्या म्हणजे बऱ्यापैकी लोकांना किंवा मुलांना मुलींना विराट कोहली हा क्रिकेटर, हा बॅट्समन खूप जास्त आवडतो. आणि तुम्हाला माहिती आहे का, विराट कोहली हा केवळ एक खेळाडू नसून आधुनिक क्रिकेटचा खरा किंग आणि चेस मास्टर आहे बरं का. आणि हे त्यानं स्वतः सिद्ध केले. हो, हे त्यानं तिरुवनंतपुरम मध्ये वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात सिद्ध केलंय. त्यानं वन डेतील 55वे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 86वं शतक ठोकताना अनेक विक्रम मोडलेत. पण विराटची खासियत केवळ त्याचे विक्रम नाही, तर तो 2 दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीतही स्वतःला अपडेट करत आहे. त्याच्यातील धावांची भूक म्हणजेच रनांची जी भूक आहे ती अजूनही तीच आहे. मैदानावरील तीच जिद्द, टीमला एकताही जिंकवून देण्याची ताकद आणि नम्रता आणि तसंच अप्रतिम खेळण्याच्या क्षमतेमुळे विराट कोहली क्रिकेट जगतात सर्वांपेक्षा वेगळा ठरतोय. तर याबद्दल तुमचं काय मत आहे नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.
2: भले भले गावाची ओंबी.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकताय सहजरंग हा कार्यक्रम आरजे कोमल सोबत।
2: हॅलो, शुभ संध्याकाळ, गुड इव्हिनिंग मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। संध्याकाळचे 5 वाजलेत आणि सांजरंगमध्ये कोमल आहे तुमच्या सोबत। संध्याकाळची ही वेळ आहे तर स्वतःसाठीचा आपण म्हणत असतो की वेळ काढा स्वतःसाठी, स्वतःला समजून घेण्यासाठी वेळ हवा, आणि तो हा वेळ आहे असं म्हटलं जातं कारण संध्याकाळ थोडीशी शांत असते। पण खरंच महिला मैत्रिणी स्वतःसाठी वेळ काढतात का हो? आणि आत्ता जे आपल्याकडे चालू आहे महिलांवर अत्याचार होणं किंवा महिला स्वतःला समजून न घेता महिला वेगवेगळे पाऊल उचलतात, महिला अत्याचार सहन करतात किंवा त्यांच्यावर अत्याचार केला जातो, घरेलू हिंसा काय असेल ती केली जाते, तर यामध्ये मला वाटतं महिला देखील जबाबदार आहे। माहिती आहे की आपल्यावर अत्याचार करणारे खूप आहेत, पण त्यांना सामोरं जाणं, त्यांना नाही म्हणायला शिकणं हे महिलांवर खूपदा आहे। महिला घाबरून राहतात। नका घाबरून राहू, काही फरक नाही पडत। तुम्ही लढा, तुम्ही लढायला शिका। जेव्हा तुम्ही लढाल ना तेव्हाच, म्हणजे प्रत्येक गोष्टीत आपल्याला लढावं लागलं। जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य हवं होतं तेव्हा आपण आपल्याला लढावं लागलं, जेव्हा स्वराज्य घडवायचं होतं तेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराजांना लढावं लागलं। अनेक स्त्रिया आहेत ज्यांना, म्हणजे आपण उदाहरण घेऊयात सावित्रीबाई फुले यांचं, पहिल्या शिक्षिका, त्यांना देखील लढावं लागलं तेव्हा काहीतरी मिळतं आणि तेव्हा लोकांना समजतं की नाही, ही महिलाही करू शकते, हिलाही जगण्याचा अधिकार आहे। त्यामुळे प्रत्येक गोष्टीत लढायला शिका हे मी म्हणेल। आणि सुरुवात करा कुठून, तर स्वतःला वेळ काढण्यापासून, की घरातली कामं आहेत, बाहेरचं करायचं इट्स ओके, करायचंय, पण त्याचबरोबर स्वतःलाही समजून घ्यायचं ना, हे लक्षात ठेवा। सो आजपासून सगळ्या महिला मैत्रिणी ज्या आहेत ना स्वतःसाठी थोडा वेळ काढतील हे आता फायनल आहे। ओके, सो आता ऐकूयात हे छान सगळं, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 9.4 FM. आवाज तुमचं संध्याकाळचे 5:13 झालेत आणि सांज रंगामध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपला अहिल्यानगर महापालिकेचे पहिले जल अभियंता परिमल सेवानिवृत्त झालेत बरं का. मनपा आणि नगरकरांतर्फे आयोजित कार्यक्रमात त्यांचा सत्कार करून निरोप देण्यात आलाय. आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप, महिला बाल कल्याण समितीच्या सभापती दीपाली बारसकर, असे अनेक अधिकारी आणि म्हणजेच मनपाचे अधिकारी आणि सगळ्या क्षेत्रातील नागरिक इथे उपस्थित होते. तर मंडळी, आपला अहिल्यानगर महापालिकेचे पहिले जल अभियंता जे आहेत परिमल, हे सेवानिवृत्त झालेत आणि त्यांचं काम, त्यांनी जेवढंही काम केलेलं आहे आपल्यासाठी ते नेहमी लक्षात राहण्यासारखं आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी प्रतीक्षा आव्हाड. तुमच्या आनंदात समाजातील उपेक्षित मुला मुलींनाही सहभागी करा. प्रत्येक सण आणि उत्सव प्रसंगी त्यांची आठवण ठेवा. ऐकत रहा स्नेहालयचा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संध्याकाळचे 5:31 झाले तर सांज रंगमध्ये कोमल आहे तुमच्या सोबत मस्त असं गाणं धूमधाम हे आपण एन्जॉय केलेलं आहे. आणि मंडई तुम्हाला माहिती आहे का, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय महाराष्ट्र अंतर्गत ना मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षणाचं जे काम आहे ते सुरू झालंय बरं का. SIR 2026 काम सुरू झालंय आणि या प्रक्रियेत मतदार नोंदणी आणि पडताळणीसाठी भारत निवडणूक आयोगानं 12 मान्यताप्राप्त कागदपत्रांची यादी जाहीर केली आहे. भारत निवडणूक आयोगानं मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षणासाठी SIR 2026 निश्चित केलेली सर्व 12 अधिकृत कागदपत्र खालील प्रमाणे म्हणजे सांगितलेली आहेत त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये. आता मी तुम्हाला ते कोणकोणते कागदपत्र आहेत ते सांगते. तर त्यामध्ये जन्माचा दाखला, पासपोर्ट, इयत्ता 10वीचं म्हणजेच मॅट्रिकचं किंवा शैक्षणिक प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, तसंच सरकारी किंवा सार्वजनिक उपक्रम क्षेत्रातील कर्मचारी निवृत्त वेतन ओळखपत्र आणि राज्य किंवा स्थानिक प्राधिकरणाची कुटुंब नोंदवही, शासनानं दिलेलं जमीन किंवा घरवाटप प्रमाणपत्र, वन हक्क प्रमाणपत्र, राष्ट्रीय नागरिक नोंदणीचा पुरावा, बँक टपाल कार्यालय, जीवन विमा महामंडळ किंवा सरकारने 1 जुलै 1987 पूर्वी दिलेलं ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र, आधार कार्ड ओळखपत्र पुरावा म्हणून स्वीकारलं जाईल. तर मंडळी अशा प्रकारे हे 12 कागदपत्र आहेत जे महत्वाचे असणार आहेत आणि जेव्हा पुनर्निरीक्षण चालू असेल तेव्हा ही 12 कागदपत्र निश्चित केलेली आहेत. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाच वाजून 42 मिनिटं झालेले आहेत आणि गदर 2 या चित्रपटातलं छानसं गाणं दिल झूम हे आपण ऐकलेलं आहे. आणि म्हणजे सांज रंग या शो मध्ये मस्त अशा गप्पा चालू आहेत, खूप सारी गाणी आहेत. आणि खरं म्हणजे ना, संध्याकाळ इतकी सुंदर असते की संध्याकाळ फक्त आपल्या स्वतःसाठी आपण ठेवायला पाहिजे, की स्वतःसाठी जो वेळ मिळत नाही तो संध्याकाळी द्यायला हवा. एक कप चहा घ्या, सांज रंग हा शो ऐका, म्हणजेच रेडिओ नगर 90.4 FM प्ले करा आणि स्वतःसाठी वेळ काढा. आणि मंडळी जे मुलं मुली किंवा ज्यांना MPSC UPSC तयारी करतात, खास करून MPSC जे परीक्षेची तयारी करतात ना, त्यांच्यासाठी मोठी बातमी समोर आली आहे बरं का. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं MPSC परीक्षा 2026 पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय. हो, यावर्षी ही परीक्षा 3 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2026 या कालावधीत घेण्यात येणार होती, मात्र आता या परीक्षे स्थगिती देण्यात आली आहे. आणि काय होतं ना, आपण सगळं आपला टाइम टेबल ठेवलेला असतो किंवा आपल्याला कळालं की पेपर कधी येत, तोपर्यंत आपण सगळं आपलं अभ्यास वगैरे करत असतो. आणि जेव्हा असं होतं की परीक्षा थांबली आहे किंवा पुढे ढकलण्यात आली आहे, तेव्हा खूप जास्त त्रास होतो किंवा टेन्शन येतं. पण काळजी करू नका, कोणतीही गोष्ट आहे ना पॉझिटिव्ह आहे ना घ्या, की ठीक आहे आता पेपर थोडे पुढे ढकलण्यात आलेत, ओके, काही अभ्यास राहिलाय तो करून घ्या. आणि तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा या परीक्षेसाठी. कदाचित ही परीक्षा 2-3 महिने पुढे जाईल किंवा लवकर घेतली जाईल, त्यामुळे तुम्ही तयारीत राहा आणि अभ्यास करा. आणि या गोष्टीचं टेन्शन घेऊ नका की ती स्थगित झाली आहे, आपण आपलं काम करत चालायचं. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाइल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

0: संध्याकाळचे 5:55 झालेत आणि सांझ रंगमध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई, पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या रूढ समजुतीला आणि पारंपरिक विचारांना छेद देणारी एक पुरोगामी घटना श्रीगोंदा शहरामध्ये घडली आहे बरं का. सामाजिक कार्यकर्त्या संगीता रामभाऊ खामकर यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलींनी आईच्या पार्थिवाला स्वरांजली वाहत स्वतः खांदा देत आणि मुखाग्नी देऊन अंत्यसंस्कारांची सर्व जबाबदारी अत्यंत धैर्यानं पाडली आहे. तर मंडई, खरंच काही गोष्टी ज्या असतात की त्या थांबणं गरजेचं असतं किंवा कोणीतरी त्या गोष्टीच्या विरोधात जाणं गरजेचं असतं, तर असंच काहीसं इथं झालेलं आहे संगीता रामभाऊ खामकर यांच्यासोबत. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलींनं पार्थिवाला स्वरांजली दिलेली आहे. तर मंडई, अशा खरं म्हणजे या ज्या सामाजिक कार्यकर्त्या होत्या त्यांनी देखील खूप महत्वाचं काम केलेलं आहे संगीता यांनी, तर त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करूयात. आणि आता वेळ झाली आहे तुमचा सगळ्यांचा निरोप घेण्याची. आज खूप साऱ्या गप्पा आपण मारलेल्या आहेत आपला सांज रंग या शो मध्ये, मात्र आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूयात सांज रंग या शो मध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: जब से हुआ तेरे नजदीक है दिल के मोहल्ले में सब ठीक है.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते हो, जीवनात आलेलं अपयश, नैराश्य, वैफल्य यातून यशस्वीपणे बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक विचार ऐकणं अत्यंत गरजेचं आहे। हे विचार आपल्याला जीवनात येणाऱ्या अडी अडचणी, संकट आणि समस्या यांचा सामना करण्यासाठी तत्पर ठेवतात। तेव्हा ऐकूया परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं प्रवचन।

श्रोते मित्र हो, परमपूज्य श्री प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं चातुर्मासानिमित्त समर्पण चातुर्मास प्रवचन मालिकेतल्या प्रवचनाचा संपादित अंश आत्ताच आपण ऐकलात.

आता अलार्म बंद करा आणि ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, कारण आपल्या प्रत्येकाची सकाळ होणार आहे अगदी प्रसन्न आरजे अनुसोबत. आपल्या लाडक्या नगर शहरामधल्या प्रत्येक घडामोडी, माहिती, मनोरंजन आणि आपल्या शहराचा वेध घेणारा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकाल नगरचं अंतरंग. दर सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत ऐकायला विसरू नका नगरचं अंतरंग. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडिओ नगर 90.4 एफएम वर.
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज आणि मी आरजे अनु तुमच्या सोबत आहे. नगर डायरी या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. आज अशा नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत आपल्या अहिल्यानगरचे वास्तुस्पर्श या फर्मचे संचालक आणि वास्तू अभ्यासक डॉक्टर तुषार गांधी सर आहेत आणि आज आपण त्यांच्यासोबत संवाद साधणार आहोत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये. सर, सगळ्यात आधी या स्टुडिओमध्ये आणि या शोमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत.
1: धन्यवाद. थँक्यू.
0: येस सर, तुम्ही मूळचे नगरचे आहेत. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये बालपणीचा काळ हा सुखाचा असं म्हटलं जातं किंवा आपण किती वयानं मोठे झालो तरी आपण आपलं बालपण कधीच विसरत नाही. तुम्ही नगरचे आहात, तुमचं बालपण नगरमध्ये गेलं का, कसं गेलं?
1: बालपण नगरमध्ये गेलं, खूप मस्त बालपण होतं आणि नगरमध्ये आज पण म्हणजे त्या गोष्टी मिस करतो. जे मी पुण्यात जरी शिफ्ट झालो असं आणि शेवटी कामामुळे पुण्याला शिफ्ट व्हावं लागलं 20 वर्ष झाले, पण नगरच्या गोष्टी अजून विसरू शकलो नाही. नगरची लस्सी, नगरचं रगडा पॅटीस, नगरची पाणीपुरी, आपली मोची गल्ली, कापड बाजारात जे फिरणं, आपवात्ती, या गोष्टी अजून पण विसरू शकलेलं नाही. खूप छान नगरचं वातावरण आहे आणि एकमेकाला लोक भेटतात. आज नगरमध्ये आज पण ती संस्कृती आहे, एकमेकाला भेटतात, सगळ्या गोष्टी जवळ आहे, मस्त वाटतं नगरमध्ये.
0: नक्कीच. आपल्या प्रत्येकाच्या जडणघडणीमध्ये सर शाळेचा वाटा पण खूप मोठा आणि महत्वाचा असतो. तुमचं शालेय शिक्षण कुठे झालं?
1: माझं शालेय शिक्षण आपल्या नगरची भाऊसाहेब फिरोदे हायस्कूल. त्या भाऊसाहेब फिरोदे हायस्कूलमध्ये माझं पहिले आमच्या शाळेचं नाव बाई सरसबाई फिरोदिया होतं. नंतर त्याचं शाळेचं नाव नवीन मराठी झालं आणि नंतर ते मग 5वी नंतर भाऊसाहेब फिरोदे हायस्कूलमध्ये शिफ्ट झालो. आणि माझं सगळ्यात इंटरेस्टिंग आहे की माझी माझं आजीचं घर आणि नवीन म्हणजे बाई सरसबाई किंवा नवीन मराठी शाळा तिची भिंत एकच होती. म्हणजे इकडं शाळा आणि इकडं माझ्या आजीचं घर. मी टेरेसवरून शाळेत जायचो आणि प्रत्येक घंट्याला आजी पहिल्या ब्रेकला दूध घेऊन यायची, दुसऱ्या ब्रेकला ताट घेऊन यायची जेवायला. इतकी मजा होती ती, असं कधीच कोणाला भेटलं नाही, ते मला सुख भेटलेलं आहे.
0: नक्कीच. शाळेच्या आठवणी खरंच खूप छान असतात आपल्या प्रत्येकाच्या. आजही शाळेतले ते शिक्षक स्मरणात आहेत का किंवा आजही शिक्षक कॉन्टॅक्ट मध्ये आहेत?
1: हो, सगळे शिक्षक कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. बोरुडे सर जे आहेत त्यांना कधीच विसरलं नाही. एकचे घंटे वाजून दुसरी घंट्याला ते छडीच घेऊन यायचे आणि आम्ही पकडलं जायचो आणि मार खायचो. सकाळी 7 वाजता शाळा असायची. त्यावेळेस सुद्धा म्हणजे तो धाक होता आणि तो रिस्पेक्टेड धाक होता. तो धाक नाही, तो रिस्पेक्टेड धाक होता. ते शाळा म्हणजे खूप त्यावेळेस शिक्षक आणि त्या गोष्टी खूप वेगळ्या होत्या. त्याचा आठवण काढून आज पण बरं वाटतं. आज त्यांच्यामुळे आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. आज इथपर्यंत या प्लॅटफॉर्मवर यायला शाळेतले शिक्षक, शाळा, शाळेचे संचालक यांचा खूप मोठा वाटा आहे.
0: नक्कीच, नक्कीच. 10वी नंतर पुढे काय करायचं हा प्रश्न प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतो. एक टर्निंग पॉईंट असतो की आता 10वी झाली आहे, शाळा संपली आणि आता कॉलेजचं शिक्षण काय करायचं, काय घ्यायचं किंवा कुठल्या फॅकल्टीमध्ये जायचं, हे कसं ठरवलं?
1: हे थोडी फायनान्शियल सिच्युएशन आमची डिस्टर्ब होती, पण ठीक आहे. डिस्टर्ब म्हणजे त्यावेळेस सगळ्यांचीच परिस्थिती होती. आईची इच्छा होती की इंजिनिअरिंग करावं आणि आईने बऱ्यापैकी म्हणजे फॅमिलीमध्ये सगळ्यांचे म्हणजे दाखवलं होतं, बघितलं होतं आणि इंजिनिअरिंगच करायची असं एक लहानपणापासून माझ्या डोक्यात सांगितलेलं होतं, भरलेलं पण होतं. त्यामुळे डायरेक्ट सायन्स घेतलं आणि इंजिनिअरिंगला गेलो. बी सिव्हिल इंजिनिअरिंग केली आणि त्याच्यामध्ये ठरवलं म्हणजे फक्त ते आईचं एक स्वप्न होतं म्हणून ते ठरलं गेलं आणि ते झालं पण.
0: नक्कीच. कॉलेजचे दिवस कसे होते?
1: अरे ते तर खूप वेगळेच होते. शेवटी आपण नगरचे तर कॉलेजचे जीवन तर खूप भारी जगलेलं आहे. खूप मजा मस्ती. वेळत घाटमध्ये आमचं विखे पाटील फाउंडेशनमध्ये शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिक्षण झालं, इंजिनिअरिंग झाली आणि तेव्हा बाहेरचे लोक भेटले, पुण्याचे, दुसऱ्या राज्यातले, त्यांचं नगर सोडून व्यतिरिक्त तिकडचे मित्र परिवार झाला. हॉस्टेलची लाईफमध्ये पण मी थोडं तिकडे जाऊन राहायचो आणि ती सुद्धा एक इंटरेस्टिंग लाईफ गेलेली आहे. त्याच्यामध्ये खूप मजा आली.
0: नक्कीच. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सहसा घरच्यांची अशी अपेक्षा असते की आता अर्थार्जनासाठी काहीतरी करावं किंवा आर्थिक जबाबदारी जी आहे ती मुलानं उचलावी. त्यानंतर मग काही प्रयत्न सुरू झाले का?
1: परीक्षा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीच माझ्या काकाच्या रेफरन्सनी नगरमध्ये गुगळे कन्स्ट्रक्शन आहेत, नितीनजी गुगळे, त्यांच्याकडे पहिला जॉब चालू केला आणि त्यांनी म्हणजे निकाल लागण्याच्या अगोदरच मी जॉईन करून घेतलं होतं. तर अर्थार्जनासाठी मी पहिले सगळ्यात पहिले चाकणला शिफ्ट झालो. म्हणजे त्यांनी चाकणला साईड दिली आणि चाकणमधून मग ते करिअरची सुरुवात झाली. इंडस्ट्रीयल शेडचं काम होतं तिथून, म्हणजे ते कामाची सुरुवात झाली. त्याच्या तिथं जाऊन आपण बऱ्यापैकी म्हणजे ते काम सुरू झाली. नंतर ते त्यांच्याच कंपनीतून पिरंगुटला शिफ्ट झालो. मग दुसरीकडं मालपाणी इस्टेटमध्ये जोशी सरांनी मला लावून दिलं. अशा पद्धतीने ते एक एक एक एक स्टेप पुढे जातो. शेवटी अर्थजन गरजेचं असतं आणि एक एक प्रत्येक कंपनी म्हणजे समजा नितीन गोगळेंकडे एक दोन अडीच वर्ष काम झाल्यानंतर

0: तुझं लहानपणापासून, म्हणजे मला आठवतं की आमचा पापडाचा व्यवसाय होता आणि मला लहानपणापासूनच वास्तूची आवड होती, पण शक्यतो वास्तू म्हणजे घरी कोणी चर्चा करत नव्हतं आणि त्यावेळेस तेवढं वास्तूचं एवढं इम्पॉर्टन्स पण नव्हतं. पण मला समजायचं, मी कोण गेलो ना की लक्ष द्यायचं. मी एकदा घासगल्लीमध्ये एक ठिकाणी आमच्या पापडाचं डिलिव्हरी द्यायला गेलो, पापड द्यायला गेलो, तर तिथे एक खड्डा खांदत होते. आमच्या एक पाहुण्यांची दुकान होती. मी त्यांना म्हणलो भैया या भागात खड्डा नका घेऊ, चांगलं नसतं, त्यांनी लॉसेस होतात. पण स्वाभाविक आहे, आपलीच घागर बुडलेली असती आणि एक परिस्थितीच्या हिशोबाने लोक खूप सिरियस घेत नाही. तर त्यांनी म्हणजे त्यावेळेस आणि वास्तूचं एवढं इम्पॉर्टन्स पण लोकांना लक्षात नव्हतं आलेलं. तर त्यांनी तो खड्डा खांधला. एक दोन वर्षात कळलं की बऱ्यापैकी त्यांना प्रॉब्लेम्स आले आणि मुळात त्यांच्या प्रॉब्लेम्सपेक्षा आमच्या पण जीवनात बऱ्याचशा अडचणी होत्या. म्हणजे आम्ही जे काही घडलो ते कष्ट करूनच दिवस काढणं अशी परिस्थिती होती. आमच्या घरात नैऋत्य दिशा डाऊन होती आणि त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे इंजिनिअरिंग झाली, जॉब लागला, लग्न झालं, पण खूप काही असं स्ट्रॉंग फायनान्शियल्स नव्हते होत. म्हणजे महिन्याचा खर्च निघन तेवढीच आमची परिस्थिती होती. त्यावेळेस एक मोठं संकट, म्हणजे मोठं संकटच म्हणते त्याला. एक गोष्टी देव म्हणतो ना की आपण ऐकत नसन, देवाने आपल्याला खूप वेळा मार्ग दाखवतो, मग ते ऐकत नसन चापट देतो. तसं एक माझ्यावर एक थोडासा प्रकार झाला आणि त्यावेळेस मला जाणीव झाली की आपण आपल्या घरातलं नैऋत्य भरत नाही तोपर्यंत गोष्टी होणार नाही. ते भरलं जेव्हा मी नैऋत्य दिशा ती भरून घेतली, त्याच्यानंतर जीवनात ड्राफ्टिक चेंजेसच झाले. म्हणजे 10-15 दिवसातच खूप गोष्टी वेगळ्या पद्धतीने व्हायला लागल्या आणि जेव्हा त्या गोष्टी व्हायला लागल्या तेव्हा माझ्या बरोबरच्या मित्रांना जाणवलं की अरे तू काय केलं. मग मी म्हणलं अरे असं असं होतं, मला काय वास्तूत जायचं हा माझ्या मनात पण कधी नव्हतं. मी इंजिनियर आहे आणि इंजिनिअरिंगचं काम करत होतो, पण मी कुठेही जायचो की मी म्हणजे वाईफला म्हणायचो किंवा नातेवाईकात म्हणायचो की असं असं तर असं होईन, असं असं तर असं होईन. पण त्यांनी तेव्हा ज्या गोष्टी रिअलाईज झाल्या नाही तर म्हणले की मग तुम्ही नीट शिका ना. मग नीट शिकायचं तर कसं शिकायचं तर हा प्रश्न पडला. मग छोटे छोटे कोर्सेस म्हणा किंवा पुस्तक वाचन म्हणा, पण हे खूप बेसिक वास्तूवर होतं. पण ते काही पटत नव्हतं की मला एक VTP सर जे आहेत आमचे, त्यांनी एक खूप वर्षापहिले आमच्या धर्मगुरू महारसाहेबांच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली. त्यांनी म्हणले की एक यार वास्तू सगळेच करतात, म्हणजे ते ईशान्येला देवघर, आग्नेयला किचन, नैऋत्याला बेड, दक्षिणेला टॉयलेट, पश्चिमेला टॉयलेट, ह्याच्यापेक्षा पुढं काय हा प्रश्न खूप मस्त किक होती माझ्या घरचा. मग मी त्यावेळेस तो विषय घेतला. खालपासून वरपर्यंत सगळे फ्लॅट असतात, म्हणजे 2013 मला प्रश्न पडला, खालपासून वरपर्यंत सगळे फ्लॅट सेम असतात, मग सगळ्यांना प्रॉब्लेम सेम का नाही. ह्याच्यावरती मी जवळजवळ 2 वर्ष रिसर्च केलं आणि त्या रिसर्च मधून मला खूप वेगळ्या गोष्टी लक्षात आल्या की नुसतंच नकाशा महत्व नाहीये. नकाशा हा एक पार्ट आहे वास्तूचा, तो गरजेचा आहे का तर आहे, पण त्याच्याबरोबर आतले पंचमहाभूत, पंचतत्व, ज्या एनर्जी गरजेच्या आहेत तुमच्या कर्माला, त्या एनर्जीज अलाइन होणं गरजेचं आहे. प्रत्येक वास्तू प्रत्येक गोष्टीला सपोर्ट देत नाही, पण प्रत्येक वास्तू खराब आहे असं पण आपण म्हणू शकत नाही. तर त्या पद्धतीने त्याच्यात अभ्यास केला आणि तो रिसर्च पुढे घेऊन आलो आणि त्याच्यातून मग मी कधी कन्सल्टंट म्हणून शिफ्ट झालो हे डेस्टिनीला माहिती.
1: नक्कीच नक्कीच. जसं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्थानाला खूप महत्व आहे, आपण पाहतो की आपल्या भारतामध्ये अनेक वास्तू आहेत, अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत आणि याला या सगळ्या स्थानाला आजही महत्व आहे, अगदी पुराण काळापासून महत्व आहे. तर वास्तुशास्त्राचा इतिहास किंवा अभ्यास आणि भारतीय संस्कृतीतले ही सगळी स्थानं याचं काही कनेक्शन आहे का?
0: आता भारतीय संस्कृतीतले जेवढे स्थान आहे, आता मी मागच्या आठवड्यात बालाजीला गेलतो, तर बालाजी तिरुपती बालाजीचं मंदिर जर तुम्ही नीट अभ्यासलं आणि युट्यूबवर पण तुम्ही सर्च केलं किंवा खूप सारे वास्तू कन्सल्टंटनी त्याच्यावरती बोललेलं आहे, तर तुम्ही बघितलं त्याच्या उत्तर दिशेला पाणी आहे, पूर्व खूप मोकळी आहे, पश्चिमेला पहाड आहे. मी खूप आता छोट्या छोट्या गोष्टीत एक्सप्लेन करतो, पण अजून मायक्रोला जर जाऊन चेक केलं, बालाजीची जी प्रतिमा ठेवलेली आहे ती वास्तूच्या एका अशा पदावर ठेवलेली आहे की तिथं तुमचे विश पूर्ण होतातच, आणि जी हंडी आहे ती बरोबर उत्तर भागात ठेवलेली आहे, त्यामुळे तिथं दिलेलं तुमचं वाढतच. अशा एनर्जी तुम्ही तुमच्या घरात सुद्धा क्रिएट करू शकता. आता महाभारताचं जर उदाहरण द्यायचं ठरलं तर वास्तुशास्त्र हा खूप पौराणिक विषय. तर त्याच्यामध्ये जेव्हा जेव्हा त्या नगरीची स्थापना झाली, डिझाईन केली, तेव्हा कौरव पांडव एकत्र होते, पण जेव्हा नगरी बनवली गेली तेव्हा त्याच्यामध्ये ब्रह्मस्थानात एक विहीर केली गेली, एक खड्डा होता. जेव्हा पांडव तिथं होते तर पांडवांना पण त्रास झाला, पांडवांना घर ते नगरी सोडून जावं लागलं. पण जेव्हा कौरव जास्त काळ राहिले तर

0: सर्वांचं सगळं काही नाश झाला. तर ती गोष्ट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की वास्तू आत्ताचा विषय नाही, वास्तू हा पौराणिक विषय, म्हणजे आपण आता सर्च करत नाही, आता आपण रिसर्च करतो. जे मी पीएचडी केली हे रिसर्च आहे, म्हणजे सर्च ऑलरेडी ऋषी मुनींनी केलेला होता, त्याचा आपण वाचन करून अभ्यास करून रिसर्च करतोय. तर ह्याला पौराणिक बेस आहे, म्हणजे ह्याचा खूप डिस्क्रिप्टिव्हली जावं लागेल तर वेळ खूप जाईल.
1: नक्कीच. वास्तू म्हटल्यानंतर येतात त्या दिशा, आणि वास्तुशास्त्रामध्ये दिशांनाच का इतकं महत्व दिलंय?
0: वास्तुशास्त्रात दिशांना महत्व का दिलेलं आहे, कारण की मुळात समजा जर आता सूर्याचे सकाळचे किरण, आता पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये समजा एक 5-7 दिवस समजा तुम्हाला ढग राहिले कंटिन्यू, तर तुम्हाला बोर होतं का? एखाद दिवस खूप ऊन आहे तेव्हा ढग आलं तर बरं वाटतं, पण कंटिन्यू जर ढग राहिले तर तुम्हाला बोर होतं का? बरं, मग तुम्ही तर नाश्ता तर व्यवस्थित करताय, चहा पाणी इडली डोसा काय असेल, जे काय असेल तुम्ही जे काही खाता ते परफेक्ट आहे, पण ढग आहे तर तुम्हाला एनर्जी राहत नाही ना. मग संध्याकाळी 3 ते 5 दरम्यान पण लोकांना थोडासा कंटाळा येतो का? बरं, असं त्याचं कारण काय की सगळ्या गोष्टी सूर्यकिरणांवरती डिपेंड आहे. तर सकाळचे सूर्यकिरण जेव्हा आपल्याला मिळत नाही तो पण नुसतं नाश्त्याने आणि व्हिटॅमिनच्या गोळ्यांनी आपलं जीवन चालत नाही. सूर्यकिरणामुळे आपल्याला एक उत्साह येतो, आनंद येतो, एनर्जी मिळते, त्यामुळे आपण खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. आणि दुपारच्या सूर्यकिरणात इन्फ्रारेड किरण जास्त आहेत, त्यामुळे ती सक्शन पॉवर जास्त आहे. ती सक्शन जास्त असल्यामुळं आपल्याला जे सक्शन जास्त आहे त्याच्यामुळं आपल्याला त्यावेळेस थकल्यासारखं होतं, म्हणून आपण एक चहा किंवा काहीतरी छोटस एनर्जी बूस्ट होण्याकरता काही गोष्टी आपण करतो. आणि सकाळच्या सूर्यकिरणात अल्ट्राव्हायोलेट रेज जास्त आहेत, त्याच्यामुळं वास्तूत काय सांगितलेलं होतं की देवघर ईशान्याला करा, पूर्वेला करा, लिव्हिंग रूम ईशान्याला पूर्वेला करा, खिडक्या उत्तर पूर्वेला ठेवा, आणि दक्षिण पश्चिमेला बेडरूम करा, दक्षिण पश्चिमेला जास्त कमीत कमी खिडक्या ठेवा. का? की सकाळचे सूर्यकिरण जेवढे जास्तीत जास्त घरात येतील, कारण की मोकळं आहे ना, देवघर म्हणजे तुम्ही साफसफाई करणार, देवघर आहे म्हणून तुम्ही तिथं प्रेयर करायला जाणार, देवघर आहे म्हणून तुम्ही तो भाग पूर्ण स्वच्छ ठेवणार, हॉल आहे म्हणून तो स्वच्छ ठेवणार, मोकळा हॉलमध्ये फर्निचर कमीच असतं, खिडक्या जास्त आहेत म्हणून सगळ्यात जास्तीत जास्त सूर्यकिरण घरात येणार. तर ते घरात आले की तुम्हाला फायदा आहे ना, म्हणून ते सांगितलेलं लिव्हिंग रूम तिथं करा. आणि पश्चिम दक्षिण भागात जिना, बेडरूम, हे काय सांगितलेलं आहे, टॉयलेट, हे की संध्याकाळचे अल्ट्राव्हायोलेट रेस तुमचं फर्निचर हेवी असणार, तुमच्या खिडक्या कमी असणार, म्हणजे सक्शन घराचं कमी होईल. हे ह्याच्या मागचं हे लॉजिक आहे, हे सायन्स आहे, म्हणजे लॉजिक नाही, हे सायन्स आहे. ह्या पद्धतीने तुम्ही म्हणजे वास्तुशास्त्राची रचना ही सूर्यतत्वावर केलेली गेलेली आहे. आणि जीवनात दोनच ग्रह आपल्याला प्रकाश देतात, ते म्हणजे सूर्य आणि चंद्र. वास्तुशास्त्रात पूर्व पश्चिम या दोन्ही दिशेला पूर्व वायव्य, म्हणजे आपण सध्या दोन गोष्टी बेसिकवर जाऊ, खूप डिटेलमध्ये नको जायला, पण जीवनात दोनच ग्रह सगळ्यात महत्वाचे आहेत, सूर्य आणि चंद्र, जे की आई वडील. आपल्याला दोन ग्रहच प्रकाश जातात आणि त्यांचा जर प्रकाश बंद झाला तर या सृष्टीवरती सगळा अंधारच माझन. त्याच्यामुळं वास्तुशास्त्राचा बेस सूर्य तत्वानी आणि चंद्र तत्वाच्या एनर्जीने मिक्स करून तो डिझाईन केलेला आहे.
1: नक्कीच. पंचमहाभूतांचा मगाशी उल्लेख आला होता, पंचमहाभूतांचा वास्तुशास्त्राशी काय संबंध?
0: पंचमहाभूतांचा म्हणजे जल, अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी तत्व, हे तत्व तर आहे, ह्याच्याबद्दल डिस्क्रिप्टिव्हली खूप काही नॉलेज अवेलेबल आहे. आपले वास्तूचा बेनिफिट आपल्याला कसा होतो, मुळात वास्तू ही आपली एक संगत आहे. जशी संगत असती तशी आपले विचार होतात, आणि जसे आपले विचार होतात तसे आपले कर्म होतात, आणि जसे आपले कर्म होतात तसे आपल्याला फळ मिळतात. हा बेसिक आहे. तर वास्तूमुळं काही खूप मिरेकल गोष्टी घडतात असं नाही आहे, वास्तूमुळं तुमची संगत सुधारते. संगत म्हणजे वास्तूमुळं, वास्तूच्या आतल्या एनर्जीमुळे तुमची संगत सुधारते. संगत सुधारल्यामुळे तुमचे विचार सुधारतात. तुमचे विचारामुळे तुम्ही कर्म व्यवस्थित करता आणि कर्मामुळे तुम्हाला फळ मिळतो. तर पंचमहाभूत म्हणजे तुमच्या चक्रांचं अलाइनमेंट, जे अग्नितत्व, वायुतत्व, म्हणजे जे वात पित कफ हे जे काय आहे याला अलाइन केलं जातं. तर जसे सूर्यकिरण गामा रेस जो अग्नेकडे ट्रान्सफर करतो, त्याच्यामुळं अग्नी तत्व जेवढं बॉडीला पाहिजे तो त्या वास्तूच्या रेडिएशनच्या माध्यमातून बॉडीला मिळतो. आणि ह्या पंचतत्वांचा वापर आपल्या पेशी रचनेत होतो. बॉडीमध्ये प्रत्येक सेकंदाला 12.5 कोटी पेशी तयार होतात आणि भाव पेशींना आहेत, त्याच्यामुळे ते जेव्हा जसे भाव होतील तशा गोष्टी घडतील. म्हणून पंचतत्व म्हणजे 5 दिशा आणि त्या पाच दिशांना त्यांचं पर्टिक्युलर नाव दिलेलं आहे, कारण की त्या दिशेतून ती एनर्जी आपल्याला मिळते आणि ते एनर्जी मिळते म्हणून त्याला त्या पद्धतीने तो नकाशा डिझाईन केलेला की आपल्याला पाचही तत्व आपल्या घरामध्ये येणं अपेक्षित आहे. एक प्रॅक्टिकल नॉलेजमध्ये सांगायचं ठरलं तर खूप पैसा जरी आला आणि घरात हेल्थचे प्रॉब्लेम असले काय उपयोग आहे? तुमच्याकडं तुमचं माइंडसेट खूप मोठं आहे, माइंडसेट खूप मोठं आहे, पण तुमच्याकडे शिक्षणच नाही आहे, उपयोग काय? तुमच्याकडं पैसा आहे, शिक्षण आहे, पैसा पण आहे आणि शिक्षण पण आहे, पण तुमचा संपर्कच होत नाही, कॉन्टॅक्टच होत नाही तुमच्या कोणाशी, त्याचा उपयोग काय? तुमच्याकडं संपर्क आहे, पैसा आहे, नॉलेज आहे, पण तुमचं शरीरच साथ देत नाही, मग ते रोगाने ग्रस्त झालेलं आहे, म्हणजे आरोग्य पण महत्वाचं आहे. तर हे सगळे जे एलिमेंट्स आहे ह्या पंचमहाभूतात दडलेले आहेत. त्याच्यामुळं जीवनात जर आपल्याला सुख, शांती, समृद्धी, आरोग्य, ज्ञान पाहिजे असेल तर पंचतत्व बॅलन्स करणं गरजेचं आहे, जे का आपण योगाच्या माध्यमातून करतो, जे प्राणायामच्या माध्यमातून करतो, जे एक्सरसाइजच्या माध्यमातून करतो, ते सुद्धा एनर्जी वास्तूच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला बॅलन्स करता येते.
1: प्रत्येकाला असं वाटतं की आपलं घर व्हावं, आणि घर होत असताना किंवा घर बांधत असताना कुठल्या मूलभूत गोष्टी किंवा कुठल्या बेसिक गोष्टी पाहायला हव्यात?
0: घर होत असताना बेसिकली सगळ्यांनी जास्तीत जास्त आपल्या घराची पूर्व दिशा ओपन असणं गरजेचं आहे, कारण की सूर्यकिरण जोपर्यंत घरात प्रॉपर येणार नाही तोपर्यंत जीवनात जसं अपेक्षित आनंद पाहिजे, अपेक्षित तुमचे ड्रीम्स क्लिअर व्हायला पाहिजे. प्रत्येकाचं एक स्वप्न असतं, घर का बांधतोय एक स्वप्न म्हणून घर नाही, त्या खूप सारे स्वप्न घरात दडलेले असतात. प्रत्येक जण जो पण कोणी जन्माला येतो ते काही ना काही त्याच्या लेवलचे त्याचे ड्रीम्स असतात की मला जीवनात हे मिळवायचं आहे, हे बघायला जायचं आहे, मला फिरायचं आहे, मला वाचायचं आहे, मला याला भेटायचं आहे, असे काही ना काही त्याचे ड्रीम्स असतात. तर ते ड्रीम्स पूर्ण करण्याकरता पूर्व दिशा ओपन असणं गरजेचं आहे, पूर्व दिशेला सूर्यकिरण घरात येणं गरजेचं आहे. हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. तिथे बेडरूम आली आहे, काही प्रॉब्लेम म्हणजे प्रॉब्लेम आहेत, पण कमीत कमी तुम्ही सूर्यकिरण घराच्या आत पूर्व दिशेतून घ्या ही प्राथमिक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर उत्तर दिशा, कारण की आता ह्या कलियुगामध्ये ज्याच्याकडे पैसा नाही तो सुखी नाही. तुमच्याकडे घरात किती चांगले लोक असून द्या, म्हणजे मी माझ्या एक्सपिरियन्सने सांगतो, मी थोडा प्रॅक्टिकल वेने वास्तू कन्सल्टेशनचं काम करतो आणि प्रॅक्टिकल वेने माझा थोडासा अप्रोच पण प्रॅक्टिकलच आहे. तुमच्याकडे किती आरोग्य चांगलं असून द्या, तुमच्याकडे घरात किती सगळे लोक चांगले असून द्या, पण पैसे नसल्याने माणूस स्वतःला दुःखी समजतो. एक बायपास झाला तरी त्याला दुःख वाटत नाही, पण पैशाने आला की त्याला दुःख वाटतं. त्याच्यामुळे उत्तर दिशा ओपन असणं, उत्तर दिशेला खिडक्या असणं, उत्तर दिशेला दरवाजा असणं किंवा उत्तर दिशेला कमीत कमी खिडक्या असणं, उत्तर दिशेत लिव्हिंग रूम असणं, उत्तर दिशेत मंदिर असणं हे फायद्याचं ठरू शकतं.
1: नक्कीच. घरामध्ये राहत असताना किंवा वास्तूमध्ये राहत असताना काही नियम पाळायला हवेत का?
0: घरामध्ये राहत असताना सगळ्यांमध्ये वास्तू तुमची कशी तुम्ही डिझाईन आहे ते खूप सारे वेगवेगळे व्हरायटीज वास्तूच्या डिझाईनच्या बघायला मिळतील, पण बेसिक एक दोन चार नियम मी तुम्हाला सांगतो आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांना पण ह्याचा इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. ही टिप्स सुद्धा त्यांच्या जीवनात खूप मोठी कामाला येईल. घरामध्ये बऱ्यापैकी गोष्टी नको असलेलं सामान खूप ठेवलं जातं, ते घरात नाही ठेवायला पाहिजे. म्हणजे मी त्यांना थोडंसं मी जेव्हा कन्सल्टेशन जातो लोकांना सांगतो की ते जे तुम्ही दिवाळी टू दिवाळी आवरायला ठेवलेलं आहे, म्हणजे दिवाळीला काम कमी असतं म्हणून पुसा पासायला जे सामान ठेवतो ते ठेवू नका. म्हणजे थोडंसं टोमणा मारल्यावर लोकांना कळतं की हा शुद्ध पुणेरी भाषेतीने टोमणा मारलेला आहे. तर नको असलेलं सामान घरात कमी ठेवा. तुम्ही जेवढ्या रिच लोकांच्या घरी जातात, आता मी जेव्हा तुम्ही मागाशी प्रश्न विचारला वास्तू कसे शिकलो काय शिकलो, तर वास्तू शिकलो मी लोकांचे घर बघून, लोकांचे अनुभव बघून, खूप साऱ्या ठिकाणून म्हणजे आपण एक म्हणतो ना की केस स्टडीजने जास्त शिकलेलं आहे. तर जेवढ्या तुम्ही मोठ्या लोकांच्या घरी जाता तेव्हा घरात सगळं सामान ऑर्गनाईज असतं. तुम्ही रिच लोकांच्या घरी जावा, गोष्टी सगळ्या ऑर्गनाईज असतात, ते दिशावाईज कधी कधी चुकलेलं पण असेल पण गोष्टी जागच्या जागेवर असतात, ओपन असतात. तर तुम्ही तुमच्या घरात नको असलेलं सामान कमी ठेवा, खरंच गरजेचं आहे तेच ठेवा. दुसरी गोष्ट, सामान वेल अलाईन करा, म्हणजे कुठेही आलं दिलं फेकून दिलं टाकून हा प्रकार करू नका. तुमचं बेड नीट करा, बेडचे म्हणजे बेडशीट वगैरे ते नीट ठेवा. ते बेडशीट हा एक प्रकारचा शुक्राचाच तत्व आहे जो लक्ष्मीचा कारक आहे. तुम्हाला त्याचा अनुभव जेव्हा आपण असं म्हणतो की अरे फक्त बेडशीट नीट करायला काय होऊ शकतो, जेव्हा तुम्ही करून बघतान तेव्हा तुमच्या लक्षात येईल की त्याचा किती मोठा इफेक्ट आहे. तर तुमच्या घरातल्या सगळ्या गोष्टी जागच्या जागेवर ठेवा. तुमच्या घरात तुमचं घर कसे असो, तुमचा घरातला देवघर हा उत्तरेपासून पूर्वेच्या विभागात कोणत्याही भागात ठेवा. देवघर हा घराच्या ब्रह्मस्थानात नका ठेवू, दक्षिण विभागात नका ठेवू, पश्चिम विभागात नका ठेवू, वायव्य विभागात नका ठेवू, आणि नैऋत्याला तर ठेवूच नका. तर ह्या बेसिक देवघर जरी तुम्ही उत्तरेपासून पूर्वेच्या भागात कुठे ठेवलं तरी तुम्हाला खूप चांगले रिझल्ट्स बघायला मिळतील, म्हणजे मिळतील. या बेसिक गोष्टी तरी आपण करू शकतो.
1: नक्कीच. आता तुम्ही काही दिशांना काय ठेवायला हवं आणि काही दिशांना काय नाही ठेवायला हवं हे सांगितलं. या प्रत्येक दिशांचं किंवा या प्रत्येक ठिकाणी काही गोष्टी ठेवण्याचं किंवा या स्थानाचं महत्त्व काय आहे?
0: जसं मी तुम्हाला सांगितलं की हे सगळं गोष्टी जे युनिवर्स बनलेलं आहे हे पंचमहाभूताने बनलेलं आहे. तर आपण जशा संगती बरोबर बसू तसे आपले विचार होतात आणि जसे विचार होतात तसे कर्म होतात. तर त्या दिशांवरती जसं आता हा माझं डोकं आहे, आता डोक्यात आपण काय ठेवणार?
1: विचार.
0: अजून काय म्हणजे डोक्यात आपण पुस्तकांचं वाचन ठेवू शकतो, ध्यान करू शकतो, ध्यानाची साधना आपण डोक्यात करू शकतो, डोक्यात देवधर्म आराधना ठेवू शकतो. त्याचं त्या स्थानाचं तो महत्व आहे. म्हणून आपण जो तुमचा जो प्रश्न होता की त्याचं तो महत्व कसं, की हातावरती काय पाहिजे, पायावरती काय पाहिजे, पाय कसे पाहिजे, मजबूत पाहिजे, म्हणून बेडरूम त्या भागात घ्या, ईशान्याला डोकं ठेवा, तुमचं जे डोकं आहे ते ईशान्याला मोकळं ठेवा. तर तुमच्या बॉडीच्या हिशोबाने ती वास्तू डिझाईन झालेली, तुमच्या बॉडीच्या हिशोबाने ते वास्तूचे तत्व डिझाईन झालेले आहेत. आणि त्या संगतीत बसल्यामुळं, म्हणजे तुमचा प्रश्नाचं स्पेसिफिक उत्तर असं आहे की त्या संगतीत बसल्यामुळं तशा गोष्टीचे विचार तुमच्या जीवनात येतील. आता डोक्यात जर तुम्ही बेडरूम ठेवली तर तुमच्या डोक्यात काय चालन कंटिन्यू? तर तिथं ज्या गोष्टीवरती जी गोष्ट करणं अपेक्षित आहे ती गोष्ट तिथं ठेवणं गरजेचं आहे. आपले देवांचे गुरु आपले गुरु, आपण जे गुरु म्हणतो, आणि दैत्यांचे गुरु शुक्राचार्य. आता शुक्र म्हणजे बेडरूम आणि ती ईशान्यात बांधली गेली, तर दोघं गुरु भांडणं कसे करतील? मारामारे नाही करू शकत, कारण दोघं गुरु आहेत ना,
1: गुरु आहेत
0: ते, दोघं गुरु आहेत ते भांडणं नाही करणार. पण ते वैचारिक लेवलला त्यांचा वाद होईल आणि तो वाद तुट, म्हणजे जर कपलचं बेडरूम जर ईशान्येत असेल तो लग्न तुटत नाही पण त्यांचं पटत पण नाही, कारण की दोन्ही एनर्जी एकत्र आल्या. अशा पद्धतीचं तुम्हाला त्या एनर्जीचा प्रभाव मिळतो.
1: बऱ्याच ठिकाणी लहान घरं आहेत किंवा फ्लॅट सिस्टीम मध्ये अगदी लहान घरं असतात किंवा मोजून मापून ते घर छान बांधलेलं असतं, पण फ्लॅट संस्कृतीमध्ये सुद्धा हे वास्तुशास्त्र पाळता येऊ शकतं का?
0: हो, फ्लॅट संस्कृतीमध्ये 100%. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की मी PhD केली 2013 खालपासून वरपर्यंत सगळे फ्लॅट सेम आहेत, मग सगळ्यांना प्रॉब्लेम सेम का नाही? तर गरजेचं नाही आहे ना, म्हणजे आपण नुसती दिशा, ह्या भागात देवघर पाहिजे, या भागात किचन पाहिजे, ह्याच्या पुढे काय? ह्याच्या पुढे महत्वाचं आहे की पंचमहाभूताचा बॅलन्स, घराच्या आतमधली जी एनर्जी आहे त्या सगळे 5 एलिमेंट जर बॅलन्स झालेले असतील तर तुम्हाला त्याचा इफेक्ट चांगलाच मिळतो. म्हणजे त्याचं गरजेचं नाही की आता बघा, तुम्ही एका रील मध्ये ऐकत असताना की नॉर्थ ईस्टला टॉयलेट आहे, कॅन्सर हो जाएगा. खालपासून 20 मधले सगळ्यांना टॉयलेट आहे, मग 20-24 वाल्याने लगेच कॅन्सरचा एक बनून पाहिजे, कॅन्सर होणार आहे आणि त्यांना कॅन्सर का नाही होत? असं गरजेचं नाहीये की ते होईन. आतल्या पंचमहाभूत त्या व्यक्तीने कसे बॅलन्स केलेले आहेत, त्याच्या रंगसंगतीने, त्याच्या साधनेने, त्याच्या योगा प्राणायामच्या प्रॅक्टिसनी, त्याच्या सेवा जो करतोय त्यांनी, तर त्या गोष्टीने तो करू शकतो. आता जो आपला हनुमान अंश जो मूवी आहे त्याची तुम्ही जर बघितलं, आता आपले जे नीम करोली बाबा आहेत, तर नीम करोली बाबा नी कधी कोणाला, म्हणजे मी एक डॉक्युमेंटरी ऐकत होतो, तुम्हाला आवडतं ऐकायला, त्यांनी कधी कोणाला म्हणजे प्रवचन दिलं नाही, कीर्तन दिलं नाही, ध्यान वगैरे असं काही नाही. ते फक्त काय सांगायचे, जेवण दे, आलेल्याला उपाशी ठेवायचं नाही. ते काय अन्नदानावरती त्यांचं, म्हणजे मी जे ऐकलेलं आहे की मला जेवढं आता कळलं तेवढं सांगतो की दान करायला सांगायचे, जेवण द्यायला सांगायचे, सेवा करायला लावायचे लोकांची, याच गोष्टी ते करायला लावायचे. तर तुमचं कुंडलीतलं षष्टम स्थान आणि व्यस्थान त्याच्यामुळे बॅलन्स व्हायचं. आता हे नीम म्हणजे मी माझ्या मी कुंडलीचा अभ्यास करतो बाबा, ते काही वेगळा विषय, मी आपल्या त्यातलं एवढं नाही सांगताना, पण तुमच्या ह्या सेवा सुद्धा जे लोक करतात, स्नेहाला एवढी मोठी सेवाचं कार्य करते, त्याच्यामुळे त्या सुद्धा ब्लेसिंग्स तुम्हाला मिळतात ना. मग त्या सुद्धा वास्तूची एनर्जीवर बॅलन्स करू शकतात ना. तर तुम्ही तुमच्या फ्लॅटमध्ये जरी राहत असाल आणि त्याची दक्षिण दिशा डिस्टर्ब असाल आणि तुम्ही सेवा जर काही करत असाल तर तुम्हाला त्याचा पॉझिटिव्ह रिझल्ट मिळणार, म्हणजे मिळणार. आणि तुम्ही कम्पेअर करा जेव्हा तुम्ही सेवा करायला लागले तुमच्या जीवनात काय फरक पडले आणि जो खालचा आहे त्याच्या जीवनात त्या गोष्टी का नाही घडल्या, आणि त्याला त्या सेवा करायला लावा, त्याच्या पण जीवनात तो पॉझिटिव्ह फरक पडू शकतो. एक्सपिरियन्स घेतल्याशिवाय स्व अनुभव खूप महत्वाचा आहे. स्वअनुभवाने आपण विश्वास ट्रस्ट ठेवायला पाहिजे कोणत्याही गोष्टीवर.
1: नक्कीच. वास्तूंबद्दल आपण बोलत होतो पण बऱ्याच वेळा ऑफिसेस, दुकान किंवा अनेक व्यावसायिक व्यवसाय सुरू करत असताना सुद्धा काही गोष्टी पाहतात, तर त्यांनी काय पाहायला हवं?
0: जो तुम्ही व्यवसाय करतायत, आता तुम्ही जर समजा किराणा शॉप वगैरे करताय तर तुम्ही पूर्वमुखी दुकान करणं गरजेचं आहे, पूर्व किंवा उत्तरमुखी दुकान करणं गरजेचं आहे. जे जे होलसेलमध्ये काम करतात त्यांचं त्यांनी पूर्वमुखी किंवा पूर्वेला खिडक्या वगैरे असणं जास्त गरजेचं आहे. आणि त्यांच्या ऑफिसमध्ये मेन मालकाची पोझिशन त्याच्या कुंडलीनुसार डिझाईन होणं गरजेचं आहे, कारण त्याचा स्वभाव काय. आता मालकाचा समजा आपण एक पकडू, एक उदाहरण घेऊ, डॉक्टर आहे आणि तो जनरल प्रॅक्टिशियन डॉक्टर आहेत, त्यांनी साऊथ वेस्टला कॅबिन करणं गरजेचं नाही. त्याची त्यांनी कॅबिन त्याची नॉर्थ ईस्टला गेलं तरी चालणार, कारण की तो जनरल फिजिशियन आहे. त्याच्या त्या बॉडीमध्ये धन्वंतरीची जी एनर्जी आहे ती नॉर्थ ईस्ट आणि नॉर्थच्या मध्ये आहे, ती हिलिंग एनर्जी त्याच्याबरोबर त्या संगतीत काम करण आणि तो दोन गोळीमध्ये सुद्धा क्लिअर करू शकतो. पण तोच डॉक्टर सर्जन आहे तर त्यांनी साऊथ वेस्टला कॅबिन करणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने त्याच्या त्याच्या प्रोफेशन्सच्या माध्यमातून त्यांनी ऑफिस डिझाईन करणं गरजेचं आहे, शॉप डिझाईन करणं गरजेचं आहे. एक टिपिकल आपण बघतो की दक्षिणमुखीला ते काय ते दारूची दुकान आहे आणि ते चालतात, रील चालतात. ऍक्च्युअल दक्षिण ही तामसिक दिश आहे आणि तो ड्रिंक हा तमसच आहे. मग ते दोन्ही एनर्जी बॅलन्स झाल्या ना, जे संगत आहे ते संगत मॅच झालं म्हणून ते चालतंय ना. मग तुमच्या जो तुम्ही कर्म करताय त्या कर्माला जे पूरक दिशा आहेत त्याच्याबरोबर तुम्ही अलाइन व्हा. म्हणजे तुम्हाला राजकारणात जायचं तर राजकारणी लोकांबरोबर उठा बसा. तुम्हाला व्यवसाय करायचा आहे तर तुम्ही व्यावसायिक लोकांबरोबर उठा बसा. आता तुम्हाला करायचं तुमचा चाहना आहे व्यवसाय, सोचना आहे राजकारण, करणं आहे समाजसेवा आणि बोलणं आहे अध्यात्म. आता चाहना, सोचना, बोलणं, करणं सगळं वेगळं असलं तर जीवनात तुमचं गोलच सेट नाही होणार आणि तुम्ही ते अचूक असंही करू शकता. तर तुमचं चाहना, सोचना, बोलणं, करणं एक पाहिजे. त्याच्याकरता वास्तूच्या त्या एनर्जीवर बसणं गरजेचं आहे जिथं चाहना सुरू होईन, बोलणं सुरू होईन, करणं सुरू होईन, मग ते गोष्टी तुम्हाला मिळू शकतात.
1: नक्कीच. वास्तुशास्त्राच्या अभ्यासामध्ये त्या व्यक्तीचा स्वभाव, कुंडली हे पण महत्वाचं आहे का?
0: हो. त्या वास्तुशास्त्राच्या समजा आता माझी धनुलग्नाची कुंडली, माझ्याकरता पूर्व दिशा, ईशान्य दिशा खूप महत्वाची आहे घरातलं काम करताना. एखाद्याचा त्या स्थानात मंगळ आहे तर त्याची दक्षिण दिशा डिस्टर्ब झाली तर त्याला खूप त्रास होऊ शकतो, कारण की त्याच्या जीवनात ती एनर्जी, म्हणजे चांगल्या पदावर जर मंगळ बसलेला असेल, चांगल्या स्वराशीत बसलेला असेल किंवा काही असेल तर मे बी त्याला दक्षिणेत त्रास नाही होऊ शकत, पण त्याच्या बॉडीमध्ये ती ऊर्जाच कमी आहे म्हणून आपण रत्न घालायचो. तर ती ऊर्जा कमी आहे आणि ती घरात पण जर ती ऊर्जा डिस्टर्ब झाली तर त्याला जास्त त्रास होईल. पण ती ऊर्जा जर घरात भरून काढली तर ते जे आपण म्हणतो ना संतुलित, संतुलन जे म्हणतो ना ते संतुलन घडण. आता संतुलनच वास्तू आणि संतुलनच जीवन म्हणून बालाजी तांबेंनी आयुर्वेदाचं नाव काय दिलं, संतुलन आयुर्वेद दिलं. तर म्हणून आपल्याला बॉडीमध्ये कुंडलीप्रमाणे त्याच्या स्वभावाप्रमाणे त्याची संगत अटॅच करणं गरजेचं आहे. आता एखाद्या गाडी, एखाद्या माणसाचा स्वभाव, क्षमता, ते समजा आपण एखादी ज्युपिटर गाडी, एखादी गाडी घेऊ, आपण कोणती तरी बाईक घेऊ, एखादी पल्सर वगैरे सारखी बाईक घेऊ, त्याच्यामध्ये 35 हवा भरू शकते आणि त्याच्यामध्ये ट्रॅक्टरचं प्रेशर भरलं ते फुटेल ना. आणि एखाद्याचं ट्रॅक्टरची कॅपॅसिटी आहे, टायर आहे आणि त्याच्यामध्ये एकदम तुम्ही हवा भरली लुणातली तर चालन का? म्हणजे तुम्हाला त्याची क्षमता पण बघणं गरजेचं आहे. देशकालपात्राच्या हिशोबाने क्षमता आहे का या व्यक्तीची, तशी त्याला तेवढीच एनर्जी द्या. म्हणजे बॉडीमध्ये त्या माणसाचं वजन एवढं आहे आणि त्याला 2.5 MG गोळी दिली तर कधी बरं नाही वाटणार, पण त्याला तेवढ्या कॅपॅसिटीची 12.5 जे काय असेल ते तेवढ्या MG गोळी दिली, वजनाच्या हिशोबाने गोळी देतात डॉक्टर, तुम्हाला माहिती आहे वयाच्या हिशोबाने वजनाच्या हिशोबाने गोळी देतात. तशा पद्धतीची तुम्हाला तुम्हाला कुंडलीवरून कळतं की याची क्षमता काय आहे, ह्याची गोष्टी काय आहे, हा किती करू शकतो, तेवढीच तुम्ही त्याला एनर्जी जी कमी आहे तेवढी फील करा, तो भरू शकतो, त्याचं जीवन संतुलित होऊ शकतं. संतुलन हा सृष्टीचा सगळ्यात मोठा नियम आहे. संतुलन हे बनवलंच ईश्वराने, पण आपल्याला लक्षातच नाही आलं आजपर्यंत. संतुलन समजा आमोशा आपण म्हणतो निगेटिव्ह आहे, तुमच्या ईश्वर आमोशा काय
1: आहे की निगेटिव्ह आहे,
0: पौर्णिमा काय
1: पॉझिटिव्ह
0: पॉझिटिव्ह आहे. मग आपण सगळ्यात जास्त उपास कधी करतो?
1: पौर्णिमेला.
0: आमोश्याला उपास करतो?
1: नाही.
0: सूर्याची भरती कधी होती?
1: पौर्णिमेला.
0: होती
1: अमावस्येला.
0: समजा आमोश्या नसतेच, देवाने सगळं पॉझिटिव्ह बनवलेलं आहे, आपण म्हणतो देव निगेटिव्ह कोणी बनवलं? सूर्याने, देवाने बनवलं ना, आमोश्या कोणी बनवलेली?
1: देवानीच बनवली.
0: मग आमोश्या नसतीच तर आज जगाचं काय झालं असतं? भरती म्हणून देवानी ती गोष्ट बॅलन्स करण्याकरता अमावस्या बनवली. मग देवानी संतुलन बनवलेलं आहे. पौर्णिमेच्या दिवशी उपास का करतो? कारण तुमच्या बॉडीमध्ये 70% पाणी आहे. पौर्णिमेला जसं समुद्राला भरते, तुमच्या बॉडीमध्ये पण उत्साह जास्त भरू शकतो, तुम्ही अजून खाऊन आणि तुम्ही अजून ओव्हर ऍक्ट होऊ शकता. म्हणून उपास करा, मग तुमची बॉडी बॅलन्स होईल. आणि अमावस्याच्या दिवशी तळून खा, जे आपण म्हणतो तळून खा, तर तुमच्या त्या दिवशी एनर्जी कमी होतीये, म्हणून तळून खा. त्या दिवशी कारागीर का काम करत नाही? काही संबंध नाहीये, त्याची एनर्जी कमी होते म्हणून त्याचा अॅक्युरसी तेवढी येणार नाही, हे त्याचं सायन्स आहे. तर देवानी संतुलित बनवलंय. तुम्हाला वास्तू ही संतुलित डिझाईन करायला पाहिजे. संतुलन, संतुलित वास्तू जीवनात सुख, शांती, समृद्धी, आरोग्य, ज्ञान हे देऊ शकतं. आणि ह्याच पद्धतीने मला काम करायला आवडतं की त्याच्या जीवनात नुसतं एकच नाही, पैसा आला आला आला अरे नाही, तुम्ही संतुलन बनवा. तुमचं आरोग्य पण चांगलं पाहिजे, तुमचं संभाषण पण चांगलं पाहिजे, तुमचे रिलेशन पण चांगले पाहिजे, तुमची हेल्थ पण चांगली पाहिजे, तुमची वेल्थ पण चांगली पाहिजे, तुमचं नॉलेज पण चांगलं पाहिजे. नाही तर कधी कधी वेल्थ असती, संपर्क असतो, सगळं असतं, नॉलेज नसतं. आपण त्या लोकांना काय म्हणतो? अरे तो काहीतरी वेगळा गुंठा मंत्री म्हणतात त्याला. आपण त्यांना थोडं टाळतो. पण नॉलेज पण महत्वाचं आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला संतुलनाने मिळतात.
1: नक्कीच. काही माणसांच्या सवयी किंवा काही व्यक्तींच्या सवयी सुद्धा वास्तुशास्त्राच्या अभ्यासाशी निगडीत आहेत का, किंवा त्याचाही संबंध येऊ शकतो का?
0: नॉर्थ ईस्ट मध्ये जर एखादा चांगला कर्ता पुरुष झोपला तर त्याचा स्वभाव असा होतो, जो दे उसका भी भला, जो ना दे उसका भी भला. चाल रहा है, काय करतोय? काय नाही बाबा, चाललंय, मस्त चाललंय, चाललंय. थकून नाही का कंटाळल्याला तो रिस्पॉन्सिबिलिटी घेणार नाही, मस्तपैकी चाललंय त्याचे. कारण की तो जल तत्वावर झोपलाय ना, नॉर्थ ईस्ट जल तत्व आहे. त्याच्या जीवनात स्टॅबिलिटी येणार नाही, तो स्वतःचं मन खाईन, त्याचे रिलेशन डिस्टर्ब होतील, अशा पद्धतीने त्याचा प्रभाव पडू शकतो. मग त्या व्यक्तीने साऊथ वेस्टमध्ये झोपला तर तो रिस्पॉन्सिबल व्यक्ती असतो साऊथ वेस्टमध्ये झोपणारा. त्याच्या आवाजात दम असतो, त्याने निर्णय घेतला तो घेतो. तो ज्याची जिथं गोष्ट आहे तिथं तो बरोबर करतो. जिथं चूक चिडायचं आहे तिथं चिडायचं, तिथं माघार घ्यायची तिथं माघार घ्यायची. साऊथ वेस्ट इज अ रिस्पॉन्सिबल, तो रिलेशन जपणारा असू शकतो. नॉर्थ ईस्ट मध्ये माणूस जास्त अनावर बसला आहे, त्याच्यामुळे तो अधांतरित होऊ शकतो. असे खूप सारे उदाहरण आपल्याला सगळ्या दिशांचे घेता येईल की तो काय करू शकतो त्या भागात बसला की.
1: नक्कीच. आतापर्यंत तुमच्या या सगळ्या अभ्यासामध्ये किंवा तुमच्या या स्टडी केसमध्ये किंवा तुमच्या अनुभवामध्ये असा एखादा लक्षात राहण्यासारखा प्रसंग आहे का?
0: मी एक व्हिजिटला गेलतो, एक छोटंसं घर होतं, खूप म्हणजे मला ते देवाची कृपा असेल माझ्यावर त्या दिवशी की खूप छोटं घर होतं, म्हणजे त्यांच्या घरात लाईट पण नव्हती. आणि एक कोणीतरी सांगितलं की बा नाही तुम्ही थोडं बघा त्यांचं. आणि त्यांच्या त्या व्यक्तींना म्हणजे ते खूप मोठा आजार झालेला होता. ते ड्रॉपनी मानेतून असं काहीतरी ते देऊन त्यांना तिथून ज्यूस वगैरे टाकायचे. घरात लाईट MSC बी नव्हती आणि खूप नाही 10-15 वर्ष पहिल्याचा किस्सा असा. तर त्या घरात गेल्यानंतर म्हणजे मला असं झालं की अरे सगळं कंडिशन बघितल्यानंतर खूप वेगळं वाटलं, खूप वाईट वाटत होतं. आणि त्यावेळेस मी फक्त 5-6 गोष्टी त्यांना चेंजेस कराव्या, खूप नाही म्हणजे देवघरची पोझिशन, ते बेडीकड सारखं एकसारखं आणि एकच रूम होती. त्याच्यानंतर काही दिवसात खूप चांगल्या चांगल्या गोष्टी त्यांच्या जीवनात घडल्या, खूप चांगल्या घडल्या. म्हणजे बऱ्यापैकी त्यांच्या मुलाचं लग्न झालं, आता त्यांचं स्वतःचं फ्लॅट आहे. म्हणजे म्हणतात ना की त्यांचा जो जीवनातला स्माईल आहे तो मी अजूनपर्यंत विसरू शकत नाही. मला असं वाटलं की देवाने ह्या कामाकरता मला निवडलं, किती बरं झालं. म्हणजे मी फक्त त्या दिवशी देवाचे धन्यवाद म्हणत होतो. खूप मोठ्या लोकांचे कामं केलेले आहेत, खूप मोठ्या मोठ्या प्रोजेक्टचे कामं करतो, बंद पडलेले प्रोजेक्ट चालू झालेले आहेत. म्हणजे आपण आज पुण्यातले नामांकित बिल्डरचे कामं करतो. एक कंपनी आहे ती लिमिटेड झाली, खूप सारे ब्रँड आहेत, त्यांच्या फ्रँचायसीस सुरू झालेले आहेत. म्हणजे प्री स्कूलमध्ये सुद्धा 50-60 जणांचे ब्रँड झाले. आमच्या एक मॅडम आहेत, त्यांनी मागच्या वर्षी प्री स्कूल चालू केली, यावेळेस अजून प्री स्कूल एक्सपांड केली. आमचे मित्र आहेत, त्यांनी एक ऑफिस केलं होतं राजकारणात होते, त्यांनी 32 फ्लॅटची स्कीम केली, आता 158 फ्लॅटची स्कीम काढलेली आहे. VTP ग्रुप बरोबर मी काम करतोय, शुभ डेव्हलपरबरोबर काम करतोय. असे खूप उदाहरण आहेत. पण हे मोठ्या लोकांचे ठीक आहे, ते पण शेवटी म्हणजे मोठा आहे म्हणून वाईट नाही असं नाही, ते त्यांच्या कर्माने मोठे झालेले आहेत. पण अशा हा जो उदाहरण होता की ज्याच्या आरोग्य सुधारणा झाली, त्याच्या आरोग्यात सुधारणा झाली, त्याच्या जीवनात सुधारणा झाली, त्यांच्या गोष्टी सुधारल्या, हा मी कधीच विसरू शकलेलो नाही.
1: नक्कीच. जसं आता तुम्ही सांगितलं की हा एक आनंद किंवा हे जे काही तुम्हाला मिळालं आहे हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं आणि हे तुम्हाला बरंच काही देऊन गेलं. आपण ज्या ठिकाणी काम करतो किंवा जे आपण काम करतो त्यातून आपल्याला एक समाधान जर मिळालं तर ते आपल्यासाठी खूप मूल्यवान असतं किंवा खूप मौल्यवान असतं असं आपण म्हणूयात. तर असं एखादं उदाहरण आहे का?
0: म्हणजे तुम्ही असं म्हणायचं की जे काय आता आपण एखादं काम केलंय आणि ते आपल्याकरता, म्हणजे मला थोडस प्रश्न परत रिफ्रेश करा.
1: जे आपण काम करतो किंवा ज्या ठिकाणी आपण काम करतो तिथून आपल्याला काहीतरी मिळत असतं आणि त्यातून आपल्याला आनंद समाधान आपण शोधत राहत असतो, असं एखादं काम आहे का की ज्यातून तुम्हाला काहीतरी मिळालं आणि तुम्ही तृप्त झालात?
0: प्रत्येक वेळेस जेव्हा कन्सल्टन्सी करून आल्यानंतर काही दिवसांनी त्यांचा फोन येतो आणि ते लोक त्या शुभेच्छा, नाही ते खरंच बरं झालं, तुम्ही येऊन गेले आणि खूप बरं झालं, म्हणजे तुमच्यामुळं गोष्टी घडल्या. मी म्हणतो माझं काम आहे, मी एक डॉक्टर आहे जसं बाकीचे डॉक्टर आहेत, जसे वकील आहेत, जसे प्रोफेशनल आहेत तसं मी प्रोफेशनल आहे. पण ते ज्या भावनेने बोलतात ना, कधी कधी कोणाचं तरी मुलाचं लग्नच असतं, कधी कोणाचं फायनान्शियल सिच्युएशन असतात, कधी हेल्थचे त्रास असतात आणि ते सुधारल्यानंतर आपण नक्कीच फीस घेतो, तो प्रश्न नाही आहे. पण त्याच्यातून ते जेव्हा ते ती गोष्ट आणतात, ठीक आहे ते सगळं झालं द्या, पण ते तुम्ही केल्यानंतर आम्हाला खूप बरं वाटलं. त्या दिवशी म्हणजे असं एक म्हणतात ना की धन्यवादच्या भावना येतात की यार देवाने मला का निवडलं, किती छान आहे, आणि त्याच्यात जो रिस्पेक्ट मिळतो ना तो फक्त तो देवाच्या चरणी अर्पण करू वाटतो. हे सगळ्यांना नाही मिळत जे मला मिळतंय. आपण आरडाओरडा करतो आणि निगेटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह बोलत राहिलं. तुम्ही एक सकारात्मक व्यक्तीचे विचाराचे व्यक्ती आहात आणि तुमच्याशी मी निगेटिव्ह बोलत राहिलं, तुम्ही एक दिवशी मला वाईट लागतं, अरे कॅर सोडून दे, तर तुम्ही सोडून जाता. आणि मग जेव्हा डेस्टिनी आपल्याला सोडून जाईल मग तेव्हा मग आपण टकटक टकटक करत बसणार दुसरीकडं. म्हणून घरात निगेटिव्ह शब्द, हा निगेटिव्ह शब्द येणार का? येणार. वाईट वाटणार का? वाटणार. माणूस आहे ना, चंद्राचं भ्रमण कधीतरी षष्टातून होणार, काही ना काही होणार. 2.5 तासाकरता होईन, 2.5 दिवसाकरता होईन, तो इमोशनल सपिरियर तेवढा जाईन. हा जाऊन द्या. पण एकदा वाईट बोललं की पण 10 वेळा तर चांगलं बोलू शकता ना तुम्ही की अरे आज मला ह्या क्लायंटचा फोन आला तो खूप खुश होता, त्याच्या गोष्टी घडल्यामुळे त्यांनी, मी त्याला आज त्याच्या बर्थडे निमित्त त्यांनी फोन केला, त्यांनी मला खूप चांगलं मला दिलं की तुमचा फोन आला बरं वाटलं. जेव्हा अशा गोष्टी येतात त्या सुद्धा तुम्ही घरात बोला ना. आज तुम्ही इथं म्हणजे रेडिओमध्ये आरजेचं काम करताय, तुम्हाला कितीतरी लोक भेटतात, कितीतरी श्रोते म्हणतात की वा किती छान झालं. तुम्ही घरात जाऊन चर्चा करा, ऑटोमॅटिक त्या वाईब्स घरात तयार होतात आणि वास्तू पुरुष तथास्तु तेच म्हणा जे तुम्ही बोलतान ते.
1: येस, नक्कीच. आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात. या माध्यमातून अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचताय, अनेक लिस्नरपर्यंत, अनेक लोकांपर्यंत, नगरकरांपर्यंत पोहोचताय. कसं वाटतंय?
0: मला आपल्या लोकांशी, मी अहिल्या नगरचाच आहे आणि आपल्या लोकांशी तुमच्या माध्यमातून खूप वर्षानंतर मी ज्या प्रोफेशनमध्ये काम करतोय ते प्रोफेशन माझ्या नगरच्या लोकांना कळाल, म्हणजे मी जे कार्य करून आलेलो किंवा जे मी जे मिळवलंय आणि तुमच्या माध्यमातून माझ्या नगरच्या लोकांपर्यंत पोहोचतोय त्याच्याकरता मी तुमचे धन्यवाद म्हणतोय. मलाही धन्यवाद तुम्हाला द्यायचे की तुम्ही मला आपल्या नगरच्या लोकांबरोबर जोडताय आणि एक आनंद त्याचा मिळतोय मला.
1: नक्कीच. आज तुम्ही रेडिओ केंद्रामध्ये आहात, तुमची आणि रेडिओची काही आठवण आहे का किंवा तुम्ही लहानपणी रेडिओ ऐकलाय का?
0: आज पण ऐकतो लहानपणीपेक्षा आज पण गाडीत आपण रेडिओ ऐकतो. रेडिओमधून रेडिओच्या माध्यमातून खूप साऱ्या इन्फॉर्मेशन मिळतात. असे जसं आज आपण वास्तूवर बोलतोय तसे वेगवेगळे लोक, जसे तुमची नगर डायरी ही संकल्पना आहे, तसे वेगवेगळ्या लोकांची माहिती आपल्याला मिळते. प्रवासात तो वेळ आपण बाकी पॉडकास्ट बघायला कधी वेळ मिळू शकत नाही, पण रेडिओच्या माध्यमातून जुने गाणे, जुने आठवणी, चांगले चांगले छान छान गाणे जे आपण ते जे काही आपले ऍप्स आहेत त्याच्यावर जे सर्च करू शकत नाही, जे विसरून जातो, ते कधी कधी आठवलं की प्रवास पण चांगला होतो.

0: आणि माहिती पण मिळते. त्यामुळे आज पण आपण रेडिओशी जोडलेलो आहोत. बऱ्यापैकी बाकीच्या मीडियामध्ये बराचसा फरक पडलाय, पण रेडिओमध्ये मला नाही वाटत तो फरक पडलेला आहे.
1: नक्कीच. आज तुम्ही रेडिओ केंद्रामध्ये आहात, तुमच्या खूप जवळचं आवडीचं या निमित्तानं कुठलं गाणं आज तुम्हाला इथे ऐकू असं वाटतं?
0: माझ्या मित्राची एक आठवण आहे, किशोर कुमारचं गाणं निले निले अंबर पर. ते निले निले अंबर पर माझं एक सगळ्यात जास्त आवडतं गाणं आहे. आणि दुसरं एक गाणं आहे की माझा प्रवास, जास्तीत जास्त माझा प्रवास असतो, तर तुम्हाला जमलं तर तो एक लावा, सो गया ये जहा, तो एक गाणं खूप आवडतं. कारण की रात्री व्हिजिट करून निघाल्यानंतर बराच प्रवास खूप होतो आमचा, व्हिजिट करून निघाल्यानंतर गाडी एकटा असे ना, सो गया ये जहा.
1: नक्कीच. या निमित्तानं हे तुमच्या खूप जवळची दोन आवडीची गाणी, आठवणीतली गाणी जी आहेत, ती नक्कीच मी या निमित्तानं प्ले करेन. आणि आज तुम्ही वेळातवेळ काढून स्नेहालाच्या रेडिओ नगर केंद्रात आलात. या माध्यमातून अनेक लोकांना खूप चांगल्या टिप्स मिळाल्यात, अनेक लोकांना खूप छान मार्गदर्शन मिळालंय, त्याबद्दल तुमचे सुद्धा आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने खूप मनापासून आभार.
0: थँक्यू. धन्यवाद.
1: श्रोते हो, आज आपल्यासोबत होते वास्तू अभ्यासक तुषार गांधी. नगरणी या कार्यक्रमामध्ये आपण त्यांच्याशी संवाद साधला. श्रोते हो, भेटूयात पुन्हा उद्या याच वेळी नगरणारी या कार्यक्रमामध्ये. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77700-27505 किंवा 90110-6465 या मोबाईल क्रमांकावर
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 07।

नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रात्रीचे 8:30 झालेत. आता ऐकूया आकाशवाणी मुंबई केंद्रावरील मराठी राष्ट्रीय बातमीपत्र.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी कार्यक्रम शेत शिवार।
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार।
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार।
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार।
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा।

0: त्यांचा संदेश देईल असा विश्वास अंकित आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळ जाहीर न झालेल्या तालुक्यांमधल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही राज्य सरकार मदत देणार. तूर, उडीद आणि मसुराचं सर्व पीक केंद्र सरकार MSP वर खरेदी करणार. 48 तासात शेतकऱ्यांना पैसे देण्याचंही आश्वासन. आगामी काळात अन्नधान्याचं मोठं संकट येण्याची शक्यता परराष्ट्र व्यवहार मंत्री Dr. S. Jaishankar यांच्याकडून व्यक्त. आणि आशियाई स्पर्धांमध्ये आज भारतीय खेळाडूंना रिले आणि नेमबाजीत सुवर्णपदक. राज्यातल्या दुष्काळ जाहीर न झालेल्या तालुक्यांमध्ये विशेष पाहणी करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. याशिवाय मंडळ स्तरावर पाहणी केली जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत जाहीर केलं.
1: कुठेही शेतकऱ्याचं नुकसान झालंय पण तांत्रिक बाबीमुळे शेतकरी येत नाही अशी परिस्थिती नको, त्या दृष्टीनं आता विशेष बाब म्हणून याला देखील आपण मान्यता दिली आणि त्याचं सगळं मॉनिटरिंग ही उपसमिती त्या ठिकाणी करेल. मला असं वाटतं की यामुळे कुठे जर कोणा शेतकऱ्यांवर किंवा कुठल्या तालुक्यावर अन्याय झाला असेल किंवा जिथे खरोखर पिकं करपलेली आहेत पण पहिल्या यादीत आली नसतील तर त्यांनाही या माध्यमातून न्याय मिळेल. आणि मंडळ स्तरावर देखील केवळ तालुका नाही तर आता मंडळ स्तरावर देखील त्या त्या तालुक्यांमध्ये जाण्याचा निर्णय आम्ही केलेला आहे. कारण असंही लक्षात आलेलं आहे की एखाद दुसऱ्या मंडळाचं एव्हरेज जास्ती असल्यामुळे तालुका काही ठिकाणी तालुक्याचं जे एव्हरेज आहे ते एव्हरेज जास्ती झालेलं आहे. तर त्या दृष्टीनेही आता मंडळ स्तरापर्यंत या सगळ्या गोष्टी करण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला आहे.
0: राज्यातल्या पोलीस आणि इतर सुरक्षा दलांमध्ये अग्निवीरांना सामावून घेण्याचा निर्णयही राज्य सरकारनं घेतला आहे. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीतल्या जितक्या अग्निवीरांना राज्य सरकारच्या सेवेत यायचं आहे त्यांना सामावून घेतलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.
1: त्यांच्याकरता कुठलीही परीक्षेची अट असणार नाही, ट्रेनिंगची अट असणार नाही, कारण ते आधीच परीक्षा आणि ट्रेनिंग घेऊन आलेले आहेत, त्यामुळे कुठली अट असणार नाही. खरं म्हणजे ते सगळे अतिशय यंग आहेत, तरीही त्यांना 4 वर्षाची सूट ही आपण त्या ठिकाणी वयातही देणार आहोत.
0: गरज पडल्यास या अग्निवीरांसाठी अधिसंख्य पदं निर्माण केली जातील, तसंच माजी सैनिकांसाठी आरक्षित असलेल्या जागांवरही अग्निवीरांची भरती केली जाईल असं ते म्हणाले. यंदा कमी आणि असमान पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि आगामी रब्बी हंगामातल्या संभाव्य अडचणी लक्षात घेऊन राज्यासाठी विशेष उपाययोजना करण्याची मागणी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. यंदा पीक विमा योजनेत केवळ उपग्रह प्रतिमांच्या अहवालाच्या आधारे उत्पादनाचा अंदाज न घेता प्रत्यक्ष पीक परिस्थितीचा विचार करावा असं भरणे म्हणाले. कृषी यांत्रिकीकरण आणि सूक्ष्म सिंचनासाठी प्रत्येकी 500 कोटी रुपयांचा निधी तसंच 10 लाख रब्बी ज्वारी बीज मिनी किट्सची मागणीही त्यांनी केली. तूर, उडीद आणि मसूर या पिकांची किमान आधारभूत दरावर 100% सरकारी खरेदी केली जाईल, तसंच 48 तासांच्या आत पैसे मिळण्याची व्यवस्था केली जाईल अशी ग्वाही केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्ली इथं आयोजित राष्ट्रीय कृषी परिषद रब्बी मोहीम 2026 बोलत होते. शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य आणि किफायतशीर भाव मिळावेत यासाठी सरकार एका बहुआयामी धोरणावर काम करत आहे. या धोरणामध्ये काढणी पश्चात व्यवस्थापन, वैज्ञानिक साठवणूक आणि विपणन व्यवस्था बळकट करणं यांचा समावेश आहे असं त्यांनी सांगितलं. देशातली कृषी उत्पादनं, फळं, भाजीपाला आणि अन्नधान्य जागतिक बाजारपेठेशी जोडण्यासाठी भारत आंतरराष्ट्रीय मुक्त व्यापार करारातून निर्माण होणाऱ्या नवीन बाजारपेठेच्या संधींचाही लाभ घेईल असं ते म्हणाले. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी अधिक चांगला परतावा मिळण्यात मदत होईल आणि भारत जगासाठी अन्नाचा एक प्रमुख स्रोत म्हणून उदयाला येईल असं प्रतिपादन त्यांनी केलं.
2: FTA का जो हमारे कृषि समझौते हुए दुनिया के देश वो भारत के किसानों के लिए बहुत उपयोगी है. कई कृषि उत्पाद ऐसे हैं जो 0% इम्पोर्ट ड्यूटी पर दुनिया के बाजारों में जा सकते हैं. हमारे फल, हमारी सब्जी, हमारे अनाज, अगर बाजार से किसान को ठीक कनेक्ट कर दिया तो उसको दाम ठीक मिलने की गारंटी है.
0: भारताचं भौगोलिक स्थान आणि युद्धसज्जता लक्षात घेऊन रणनीती आखणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं आयोजित नौदल अधिकाऱ्यांच्या परिषदेत बोलत होते. पश्चिम आशियातल्या भूराजकीय संघर्षामुळे उद्भवलेल्या संकटात भारतीय नौदलानं ऑपरेशन ऊर्जा सुरक्षा यशस्वीपणे पार पाडलं याची त्यांनी प्रशंसा केली. महासागरात कुठेही भारताचा तिरंगा ध्वज सुरक्षा, दिलासा आणि आत्मविश्वास यांचा संदेश असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर व्यवहार, लॉजिस्टिक्स इत्यादी विषयांवर माहितीपूर्ण सादरीकरण झाली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आगामी काळात अन्नधान्याचं मोठं संकट ओढवू शकतं असा इशारा परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी दिला आहे. युक्रेन आणि इराणमधल्या युद्धामुळं ग्लोबल साऊथ अर्थात विकसनशील देशांमधल्या अर्थव्यवस्थांसाठी परिस्थिती तणावपूर्ण झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ते काल न्यूयॉर्कमध्ये आशिया सोसायटीत आयोजित एका चर्चेत बोलत होते. धान्य निर्यात करणारे काही प्रमुख देश आपली उत्पादनं बाहेर पाठवू शकणार नाहीत अशी परिस्थिती दिसत आहे. धोरणकर्ते असं म्हणू शकत नाहीत की अशी परिस्थिती निर्माण करण्याचा त्यांचा उद्देश नव्हता असं त्यांनी बजावलं. अनेक देशांच्या मूलभूत गरजांकडे इतकं दुर्लक्ष होऊ नये की ज्यामुळे ते संकटात सापडतील याची खबरदारी घेतली पाहिजे असं ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजाभवानी देवीकडून तलवार प्राप्त झाली होती अशी पारंपरिक श्रद्धा असल्याचं NCERT तयार केलेल्या इयत्ता 9वीच्या सामाजिक शास्त्राच्या नवीन पाठ्यपुस्तकात म्हटलं आहे. नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर 6 महिन्यांनी अंडरस्टँडिंग सोसायटी इंडिया अँड बियॉन्ड भाग 2 हे पुस्तक आज प्रकाशित झालं. भारतात देवींची उपासना ही एक दीर्घकालीन परंपरा आहे. 7व्या शतकापासून अनेक राजांनी संघर्षकाळात काली दुर्गा भवानी आणि शक्तीच्या इतर रूपांची रक्षक म्हणून आराधना केली आहे. बस्तरचा शासक अन्नमराज याला माणिक्य देवी अर्थात दंतेश्वरीनं तर विजयनगरच्या कुमार कंपनालाही देवीनं तलवार दिली होती अशी मान्यता असल्याचं या पुस्तकात म्हटलं आहे. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक शास्त्राच्या अध्ययनातून विश्लेषणात्मक आणि चर्चात्मक क्षमता विकसित करणं चिकित्सक वृत्तीला प्रोत्साहन देणं अपेक्षित आहे असं NCERTचे प्रमुख दिनेश सकलानी यांनी म्हटलं आहे. याच भावनेतून इयत्ता 9वीच्या सामाजिक शास्त्राचं हे पाठ्यपुस्तक संकल्पित आणि विकसित केलं असल्याचं त्यांनी सांगितलं. शिशु वयोगटातल्या बालकांना देण्यात येणाऱ्या पोषण आहार उत्पादनांच्या पॅकेजच्या पुढच्या भागावर महत्वाची सूचना, आईचं दूध आपल्या बाळासाठी सर्वोत्तम आहे असं लिहिणं बंधनकारक करण्यात आलं आहे. महाराष्ट्र अन्न सुरक्षा प्राधिकरणानं आज याबाबतचा अनुपालन आदेश जारी केला आणि तो राज्यभर तात्काळ अंमलात आला आहे. हे पूरक अन्न 6 महिने पूर्ण झाल्यानंतरच द्यावं हेही उत्पादनांच्या पुढच्या भागावर लिहिणं अनिवार्य असल्याचंही आदेशात म्हटलं आहे. लहान मुलांची किंवा स्त्रीची चित्र वापरणं, अशा अन्नपदार्थांची जाहिरात करणं, मोफत नमुने अर्थात सॅम्पल्स वाटणं यावरही आदेशानुसार बंदी घालण्यात आली आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची घोडदौड आजही कायम राहिली. भारताच्या खात्यात आज 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 3 कांस्य पदकांची भर पडली. भारताच्या कामगिरीविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
3: महिलांच्या नेमबाजी स्पर्धेत ट्रॅप या प्रकाराच्या वैयक्तिक गटात नीरू धांडा हिनं सुवर्णपदकावर नाव कोरलं. ही कामगिरी करणारी ती भारताची पहिली नेमबाज आहे. ट्रॅपच्या सांघिक प्रकारातही तिनं आशिमा अहलावत आणि मनीषा कीर यांच्याबरोबर भारताला रौप्यपदक मिळवून दिलं. महिलांच्या 4x400 मीटर रिले स्पर्धेत महिला संघानं आज सुवर्णपदकाला गवसणी घातली. पुरुषांच्या 4x400 मीटर स्पर्धेत मात्र भारताला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. गुरिंदरवीर सिंग, अमितेश कुजूर, स्नेहा सत्यनारायण आणि हरिता भद्रा यांनी 4x100 मीटर रिले स्पर्धेत कांस्यपदक मिळवलं. पुरुषांच्या 5000 मीटर स्पर्धेत गुलवीर सिंहने कांस्यपदकावर नाव कोरलं आणि या स्पर्धेत पदकांची हॅट्रिक साधली. याआधी त्यानं 1500 मीटर आणि 10000 मीटर स्पर्धेतही रौप्यपदकांची कमाई केली होती. एकाच आशियाई स्पर्धेत 3 वैयक्तिक पदकं पटकावणारा तो पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला आहे. महिलांच्या उंच उडी स्पर्धेत पूजा सिंहने कांस्यपदक पटकावलं. मुष्टीयोद्धा अंकुश पंघल आणि परिवीन हुडा या दोघांनी अंतिम फेरीत धडक मारून भारतासाठी आणखी 2 पदकं निश्चित केली. मात्र नरेंद्र बरवालला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.
0: ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळ जाहीर न झालेल्या तालुक्यांमधल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही राज्य सरकार मदत देणार. तूर, उडीद आणि मसुराचं सर्व पीक केंद्र सरकार MSP खरेदी करणार. 48 तासात शेतकऱ्यांना पैसे देण्याचंही आश्वासन. आगामी काळात अन्नधान्याचं मोठं संकट येण्याची शक्यता परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांच्याकडून व्यक्त. आणि आशियाई स्पर्धांमध्ये आज भारतीय खेळाडूंना रिले आणि नेमबाजीत सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
4: नगरकर, आत्ताच आपण आकाशवाणी मुंबई केंद्रावरील राष्ट्रीय मराठी बातमीपत्र ऐकलं. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: असू दे कितीही ताण, गर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: रसिक हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। रेडिओ विश्वास 90.8 FM यांच्या सौजन्याने आपण चिरंतन गाणी हा कार्यक्रम ऐकणार आहोत। सादर करते आहेत आपल्या नगरचे श्रीकृष्ण कुलकर्णी।
1: नमस्कार रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। पुण्यातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी चिरंतन गाणी या आपल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज भाग क्रमांक 37। श्रोते हो, मराठी संगीतसृष्टीतील काही निवडक अनोळखी संगीतकारांच्या चांगल्या गाण्यांची ओळख रसिकांना व्हावी या उद्देशाने आपण ऐकत आहोत अनोळखी संगीतकारांची ओळखीची गाणी आपल्या चिरंतन गाणी या कार्यक्रमात। मंडळी, आज ऐकूया संगीतकार पु ल देशपांडे यांनी स्वरबद्ध केलेली काही निवडक चित्रपट गीतं। रसिक हो, महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असलेले पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच पु ल देशपांडे एक लोकप्रिय मराठी विनोदी लेखक, शिक्षक, कथाकार, पटकथाकार, संगीतकार, नाटककार, अभिनेते, नकलाकार, पेटीवादक, तबलापटू, कवी, गायक, वक्ते अशा अनेक विविध पैलूंनी नटलेलं व्यक्तिमत्व होतं त्यांचं। त्यांनी एकपात्री बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रात काम केलं। त्यांना साहित्य आणि कलेचा आशीर्वाद जणू काही जन्मजातच मिळाला होता आणि त्या आशीर्वादाला त्यांनी प्रभावी सुंदरतेने रंगमंचासोबतच साहित्य आणि संगीत रसिकांच्या मनात हळूवार उतरवून कलेचा उत्तुंग आविष्कार घडवला। मार्मिक, सूक्ष्म, चोखंदळ आणि प्रसन्न विनोद हे सामान्यतः त्यांच्या साऱ्याच लेखनाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल। त्यांच्या वक्तृत्वातही हे गुण आढळून येतात। पुलं त्यांच्या लेखनाच्या आणि कथाकथनाच्या माध्यमातून अधिक मोठ्या प्रमाणात घरोघरी पोहोचले। एक संगीतकार म्हणून देखील पुलं तितकेच प्रभावी होते। अशा विलक्षण आणि प्रभावी अष्टपैलू कलावंताच्या साहित्यकाराच्या आत दडलेल्या एका संगीतकाराला जाणून घ्यायचा प्रयत्न करूया मंडळी। संगीत दिग्दर्शक म्हणून पु ल देशपांडे यांनी अंमलदार, गुळाचा गणपती, घरधनी, चोखा मेळा, दूध भात, देव पावला, देव बाप्पा, नवरा बायको, नवे भिराड, मानाचे पान आणि मोठी माणसे या 11 चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले। मित्रांनो, आजच्या भागात सर्वप्रथम ऐकूया आपल्या सर्वांच्या आवडीचे एक अत्यंत प्रसिद्ध असे एक भक्तिगीत। ही रचना आहे ग दी मा यांची, पण या चित्रपटाच्या गाण्यांची ध्वनिमुद्रिका ज्यावेळी बाजारात आली त्यावेळी ध्वनिमुद्रिकेवर कवीच्या नावावर पारंपरिक रचना असं लिहिलेलं होतं। गदिमा यांना जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांना आनंदच झाला। असं म्हणतात की खुद्द भीमसेन जोशी यांना देखील ही रचना कोण्या एका संतांचा अभंग नसून ग दी मा यांची रचना आहे हे माहीत नव्हतं। या लोकप्रिय भक्तिगीताचे संगीतकार पुलं आहेत हेच बऱ्याच रसिकांना माहीत नसावं कदाचित। ऐकूया 1953 या वर्षी प्रदर्शित झालेल्या गुळाचा गणपती या चित्रपटातील संगीतकार पु ल देशपांडे यांनी भीम पलास या रागात संगीतबद्ध केलेलं, ग दी माडगुळकर यांनी लिहिलेलं आणि भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेलं हे सुंदर भक्तिगीत। ऐकूया चित्रपटातील हे मूळ गाणे।

भाई या आदरार्थी नावानं उभ्या महाराष्ट्राला परिचित असलेले पुलं म्हणजे एक मिश्किल व्यक्तिमत्व. त्यांचे चाहते त्यांना मराठी साहित्यातील विनोदाचा बादशहा असेही म्हणत. पुलं यांच्या मिश्किलतेची झलक दाखवणारी त्यांनीच लिहिलेली एक मिश्किल कविता पाहूया. कवितेचं शीर्षक आहे मी पुल दे. मी एकदा आळीत गेलो, मी एकदा आळीत गेलो, चाळ घेऊन बाहेर आलो. तोंडात भरली सगळी चाळ, मी तर मुलखाचा वाचाळ. कधी पायात बांधतो चाळ, कधी पायात बांधतो चाळ, उगीच नाचतो सोडून ताळ. वजन भारी उडते गाळण, पायांचीही होते चाळण. गाळणे घेऊन गाळतो घाम, गाळणे घेऊन गाळतो घाम, चाळणीमधून चाळतो दाम. चाळीबाहेर दुकान माझे, विकतो तेथे हसणे ताजे. खुदकन हसूचे पैसे आठ, खुदकन हसूचे पैसे आठ, खो खो खोचे 160. हसवण्याचा करतो धंदा, कुणी निंदा कुणी वंदा. कुणाकुणाला पडतो पेच, कुणाकुणाला पडतो पेच, ह्याला का नाही लागत ठेच. हा लेखाचा शहाणा की खोळा, मग मी मारतो मलाच डोळा, मग मी मारतो मलाच डोळा. मित्रांनो, ऐकूया अशा या मिश्किल संगीतकाराने संगीतबद्ध केलेलं, ग दि मा यांनी लिहिलेलं आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं 1950 या वर्षी प्रदर्शित झालेल्या नवरा बायको या चित्रपटातील एक मिश्किल गाणं. संगीताखेरीज पु ल देशपांडे यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद देखील लिहिले आहेत. या चित्रपटातील मुख्य कलाकार होते हंसा वाडकर, सुलोचना, विष्णुपंत जोग इत्यादी. ऐकूया तर हे मजेशीर धम्माल गाणे.

गुळाचा गणपती, नायक नारायण उर्फ नारू म्हणजे आपले पुलं, हा एक अत्यंत साधा भोळा आणि सरळ मनाचा माणूस. सतत नवनवीन कल्पनांमध्ये रमणाऱ्या नारूविषयी फक्त नायिका लीला म्हणजे अभिनेत्री चित्रा हिला खूप आस्था वाटत असते. फारसे छक्केपंजे माहीत नसलेल्या नारूचा गावातील अनेक लोक गैरफायदा घेत असतात. नारूच्या स्वभावातील भोळेपणा, सरळपणा वगैरे गुण दाखवले आहेत गुळाचा गणपती या चित्रपटाच्या कथेत. 1953 या वर्षी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात पु ल देशपांडे यांची मुख्य भूमिका होती. पण केवळ प्रमुख भूमिकाच नव्हे तर कथा, पटकथा, संवाद लेखन, दिग्दर्शन, संगीत, अभिनय वगैरे सबकुछ पु ल असा हा चित्रपट. आशा भोसले आणि डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेलं हे गाणं चित्रपटात चित्रित झालं आहे अभिनेत्री चित्रा आणि अभिनेते पु ल देशपांडे यांच्यावर. ऐकूया मंडळी, बुलबुल या वाद्याचा सुरेख वापर केलेलं हे एक सुंदर गीत.

मंडळी, देव हा भक्तांच्या भाबड्या भक्तिभावाला भुलतो. आपले अंतःकरण त्याच्या प्रेमाने भरून वाहू लागले की भले तो चक्षूंना सगुण साकार रूपात न दिसो, पण मनाच्या अंतःचक्षूंना नक्कीच दिसतो. संत कबीर हे श्रीराम भक्तीमध्ये आकंठ बुडून गेलेले संत. ते विणकर होते. शेले विणून विकायचे आणि त्यावर आपली गुजराण करायचे. पण हातमागावर बसल्यावर एक एक धागा विणताना कबीराचे ध्यान रामाच्या नयन मनोहारी रूपात असे काही बुडून जाई की आपसूक डोळे मिटले जात आणि साक्षात त्यांचा लाडका श्रीराम जानकीचा नाथ राजा घनश्याम नाम घेत घेत एक एक धागा जोडत शेला गुंफून जाई. ऐकूया संगीतकार पु ल देशपांडे यांनी राग यमन या रागात स्वरबद्ध केलेलं 1950 या वर्षी प्रदर्शित झालेल्या देव पावला या चित्रपटातील विदुषी माणिक वर्मा यांच्या आवाजातील ग दी मा यांनी लिहिलेलं संत कबीर यांच्या श्रीरामाप्रतीच्या भक्तिभावाचं सुंदर वर्णन असलेलं अतिशय श्रवणीय भक्तिगीत. यमन रागातील या रचनेत विणकराच्या मागाच्या तालावर या गाण्याची चाल ठेका आहे हे मूळ गाणं ऐकताना जाणवतं. चित्रपटात हे गाणं चित्रित केलं आहे अभिनेत्री सुलोचना यांच्यावर.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. कार्यक्रम आहे चिरंतन गाणी. आपल्यासोबत मी श्रीकृष्ण कुलकर्णी. आज आपण ऐकत आहोत संगीतकार पु ल देशपांडे यांची काही निवडक चित्रपट गीतं. रसिक हो, 1953 या वर्षी प्रदर्शित झालेला एक सामाजिक चित्रपट देव बाप्पा. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते राम गबाले आणि पटकथा, संवाद आणि संगीत होते पु ल देशपांडे यांचे. गीत लेखन केले होते ग दि माडगुळकर आणि पु ल देशपांडे यांनी. या चित्रपटामध्ये आशा भोसले यांनी गायलेलं एक गाणं होतं, संसाराच्या सारी पटाचा कसा उधळला डाव, नकळे कोठून आले वादळ उलटी झाली नाव. हे गीत लिहिलं होतं संगीतकार पु ल देशपांडे यांनी. यापुढील गाणं हे ग दि मा यांनी लिहिलेलं एक नाटुकलं आहे राणी पद्मिनीचं. या नाटुकल्यात राणी पद्मिनी म्हणते आहे, करू देत शृंगार सख्यांनो, करू देत शृंगार. देवबाप्पा चित्रपटातलं हे गाणं दुःख भय यांच्या सावल्या घेऊन येतं तेव्हा गतकाळाची पानं पुन्हा उलटावी असं वाटत राहतं. एक गोंडस मुलगी पत्रात असलेल्या तरुण सुस्वरूप विधवा युवतीच्या आयुष्यातला हा प्रसंग खरं तर एका नाटकाचा, ऐतिहासिक चित्तोडगडची राजपूत राणी पद्मिनीच्या जीवनातील जौहरच्या प्रसंगाच्या साधर्मियाचा, पण तो चित्रपटातील वास्तवाशी एक सांधा जुळवून जातो. जौहर करणाऱ्या पद्मिनीच्या रूपावर परपुरुषाच्या नजरेचं सावट आहे, तर देवबाप्पाची नायिका देखील त्याच अनुभवातून जात आहे. ही भाग्याची वेळ साजणी, भांगभराग गुंफा वेणी, राजपुतीच्या नयनी का कधी दिसते अश्रुधार, करू देत शृंगार सख्यांनो, करू देत शृंगार. पु ल देशपांडे, ग दि माडगुळकर आणि आशा भोसले यांनी ही भय सूचकता या गाण्यातून व्यक्त केली आहे. चंद्रकंस या रागाचं हे आगळंवेगळं रूप व्यक्त करायला, हासत हासत मिठी मरणाला, हा अमुचा संसार यासारखेच शब्द हवेत. ऐकूया रसिक हो.

मित्रांनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया गुळाचा गणपती या चित्रपटातील संगीतकार पु ल देशपांडे यांनी राग केदार या रागात स्वरबद्ध केलेलं एक अत्यंत मधुर, मुलायम आणि हृदयाचा ठाव चटकन घेणारं एक युगुल गीत. या गाण्याला फार सुंदर चाल लावली आहे पु ल यांनी. हे आहे एक स्वप्नगीत. गिटारच्या सुंदर पीसने केलेली सुरुवात, नंतर लागूनच आलेला ठेका आणि त्यापाठोपाठ आशा भोसले यांचा अप्रतिम स्वर हे गाणं एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतं. पुढे इंटरल्यूडसाठी देखील गिटार या वाद्याचा फार सुंदर वापर संगीतकार पु ल देशपांडे यांनी केला आहे या गाण्यात. मूळ चित्रपटात असलेलं पण फारसं ऐकण्यात नसलेलं कडवं खास आपल्यासाठी श्रोते हो. तूच छेडती तूच ऐकती, तूच छेडती तूच ऐकती, आर्त सुरावट तुझ्याच हाती, स्पर्शा वाचून तूच छेडीसी माझी हृदय सतार. ही कुणी छेडिली तार प्राजक्ताच्या मधुगंधासम, कुठुनी ये केदार. ऐकूया.

रसिक हो, आजच्या कार्यक्रमाच्या सांगतेला ऐकूया एक बालगीत. गेल्या काही पिढ्यांचे बालपण जपत त्यांच्या शैशवाचे मनोरंजन करणारं आहे हे आपल्या सर्वांचं अत्यंत आवडतं बालगीत. देवबाप्पा या चित्रपटासाठी हे बालगीत लिहिलं आहे ग. दि. माडगुळकर यांनी. आवाज आहे आशा भोसले यांचा आणि संगीतकार आहेत अर्थातच पु. ल. देशपांडे. या गाण्याच्या निर्मितीची एक कथा सांगितली जाते. देवबाप्पा या चित्रपटाची गाणी तयार करण्याचं काम चालू होतं. गाण्याच्या रेकॉर्डिंगची तारीख आली तरी गाणं लिहूनही तयार नव्हतं. गाणं लवकर देण्याबाबत पु. ल. यांनी आग्रह धरल्यावर गाणं कसं हवं असं ग. दि. मा यांनी विचारता पु. ल. म्हणाले, एक बालगीत हवं आहे आणि साधारण नाचक घुमा कशी मी नाचू या गाण्याशी साधर्म्य असलेलं बालगीत असावं. त्यावर ग. दि. मा लगेच उत्तरले, घ्या लिहून. आणि एका अजरामर गीताचा जन्म झाला. नाचरे मोरा आंब्याच्या वनात नाचरे मोरा नाच. या गाण्याच्या चित्रीकरणाची पण एक कथा सांगितली जाते. हे गाणं चित्रित झालं आहे बालकलाकार मेधा गुप्ते हिच्यावर. पुण्यातील शेतकी महाविद्यालयात या गाण्याच्या चित्रीकरणाच्या वेळी मेधा गुप्ते आपल्या छोट्या सवंगड्यासोबत नटून तयार होती. या बालगीतासाठी मोराचा पिसारा हवा होता, पण काही केल्या मोरांची पिसे पुण्यात काही मिळेना. शूटिंगची तर सगळी तयारी झाली होती. शेवटी दिग्दर्शक राम गबाले यांनी त्यावर एक उपाय शोधला. शेतकी महाविद्यालयातील एका माळ्याला सांगून झाडाच्या मोठ्या पानांचा पिसारा करून घेतला आणि या सुप्रसिद्ध गाण्याचं चित्रीकरण मोराच्या पिसाऱ्याशिवायच पार पडलं. ऐकूया मंडळी, लहानांपासून ते मोठ्यांच्या मनात दडलेल्या लहान मुलांपर्यंत सगळ्यांचं आवडतं लाडकं गाणं.

0: मंडळी, आजच्या कार्यक्रमातून आपण संगीतकार पु ल देशपांडे यांनी स्वरबद्ध केलेल्या काही निवडक चित्रपट गीतांचा आस्वाद घेतला. आजच्या कार्यक्रमातून मी श्रीकृष्ण कुलकर्णी आपला निरोप घेतो. भेटूया पुढच्या भागात, याच वारी याच वेळी अशीच काही मनातली सुंदर चिरंतन गाणी ऐकायला याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चिरंतन गाणी. नमस्कार.
1: श्रोते हो, रेडिओ विश्वास 90.8 FM यांच्या सौजन्याने आपण चिरंतन गाणी हा कार्यक्रम ऐकत होता. सादर करते होते आपल्या नगरचेच श्रीकृष्ण कुलकर्णी. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया चिरंतन गाणी या कार्यक्रमात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 एफएम घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आर जे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 एफएम वर.

पुर प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 2 ते 4 या वेळेत। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.
2: भले भले गावाची ओंबी वाऱ्याशी झोंबी कर.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मी 30 या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरुंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी 6 वाजता।

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: ये रातें ये मौसम

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचा आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77700 27505 किंवा 90110664695 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मचल

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90111 3480.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

माणसाचं वचन, थोरा मोठ्यांचं सुवचन आणि गुरूंचं प्रवचन जीवनात खूप महत्वाचं असतं। तेव्हा या चातुर्मासात गुरु पौर्णिमेपासून परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचं अहिल्यानगर इथं सुरू असलेलं प्रवचन आपण रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता दररोज सायंकाळी 6

0: केला है।
1: समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला। कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी। रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे। तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर। संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया।

नमस्कार, माझं नाव सचिन श्रृंगारपुरे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: संध्याकाळची वेळ झाली ना की चहा हवाच असतो, आणि या चहा सोबत जर खूप साऱ्या गप्पा असतील तर? अशा संध्याकाळच्या वेळेत गप्पांचे आणि गाण्यांचे रंग भरण्यासाठी येते आपली लाडकी मैत्रीण आरजे कोमल सांजरंग या शो मध्ये सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत. चला तर मग हातात चहाचा कप घ्या आणि निवांत बसा, ट्यून करा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: उना उना।

0: मातीशी नातं शेतीशी बांधिलकी. कार्यक्रम शेत शिवार.
1: शेतकरी बांधवांनो, शेतीसाठी नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, पीक व्यवस्थापन, बाजारभाव आणि कृषी विषयक उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐका कार्यक्रम शेत शिवार.
0: रेडिओ नगर 90.4 FM या रेडिओ चॅनल वर दर रविवारी संध्याकाळी 6 वाजता जरूर ऐका शेत शिवार.
1: आपल्या शेतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी रेडिओ नगर शेतकऱ्यांचा विश्वासू साथीदार.
0: रेडिओ नगर, आवाज आपल्या मातीचा, आपल्या माणसांचा.
2: भले भले गावाची ओंबी.